कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला सुरुवात होते 5:35 व्हायला आलेत. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवर आपण ऐकताय आपली सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सूर्यलाविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन. आजचा वंदन कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचपल. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाचा प्रारंभ आपण करत असतो गदी माडगुळकरांच्या गीतरामायणानं. गायक आणि संगीतकार बाबूजी अर्थात सुधीर फडके. काही क्षणातच गीतरामायणातलं गीत ऐकवतो पण प्रतिक्रिया देण्याकरता दूरध्वनी क्रमांक 45:15/41/32 आणि 45:15/41/33. व्हॉट्सअप क्रमांक फक्त संदेशांकरता आहे 8657661071. 86 57 66 10 71 हा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे. तिथं तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. आणि आत्ताच प्रशांत कायकिणी आणि अंजली तेई यांनी बोरिवलीवरनं आपल्याला जो व्हॉट्सअप केलेला आहे त्यांनी मगाशी जी मी माहिती दिली ना गोव्यातल्या मंदिराची महादेव मंदिराची त्या मंदिराचे फोटो पाठवले आणि सांगितलं बघा कसा योगायोग फेब्रुवारी महिन्यात आम्ही तिथे जाऊन आलो. क्या बात आहे. म्हणजे बघा ना की आपण जेव्हा एखाद्या मंदिराची माहिती देतो आणि त्याच वेळेला तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या काही आठवणी आठवणं खूप महत्त्वाचं आहे नाही का. असो आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळतोय म्हणजे उत्तरार्धाकडे आणि गीतरामायण काही क्षणातच. आज मी ऐकवणार आहे तुम्हाला त्रिवार जय जयकार.

मित्रांनो, जीवनाच्या वाटेवरनं चालताना अनेक संकटं येत असतात, पण त्या संकटांवर मात करून आपल्याला पुढे जायचं असतं. आणि मुख्य म्हणजे सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे असं आपण म्हणत असतो, नाही का? की सत्कर्म करत राहिलं पाहिजे, सत्कार्य करत राहिलं पाहिजे, आणि त्याकरता सेवा हा खरा धर्म,

कधी कधी नियती आपली परीक्षा घेत असते. अनेक अडचणी येतात, अनेक संकटे येतात आणि मग ती सत्व परीक्षा असते. पण मग ज्या वेळेला त्या सत्व परीक्षेत आपण असं काहीतरी सकारात्मक ऐकतो की नियतीच्या भयानं घाबरून जाऊ नकोस, निश्चयानं पाऊल टाक, त्यावेळेला मनामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि संकटांशी सामना करण्याची जिद्द निर्माण होते अशा सकारात्मक गीतातनं.

पहाटे 5 वाजता सुरू झालेला हा भक्तिसंगीताचा टप्पा कधी सांगतेपर्यंत आला कळलंच नाही. दूरध्वनीच्या माध्यमातून जोडले गेले होते जयंत बर्वे वसई इथून, आत्माराम खराडे, प्रशांत कायकिणी आणि अंजलिताई बोरुलीहून, आणि गायत्री वैशंपायन दादर आणि काशीनाथ पाटील यांचा दूरध्वनी आला होता. व्हॉट्सअपवरती नेहमीप्रमाणे संदेशांची बरसात आहेच. संपर्क झालेला आहे सुरेश पुट्टजवार, विजय शिरपूरकर, देवराम म्हात्रे, मिलिंद शेटे, संजय पाटील, सुप्रिया सुगवेकर, संतोष आणि शकुंतला महाजन, रवींद्र जोशी, दीपा पालकर, सुमेधा परांजपे कल्याण, विवेक लोंढे माहीमहून, त्यानंतर नित्यानंद पाटील, सुजाता जोशी गोरेगाव, लक्ष्मण अत्रे पुण्याहून, भीमराज मेहेर, माधव वाघ, महेश नामजोशी,

सुधीर दत्त मुणगेकर त्यानंतर संपर्क झालेला आहे, पण त्यांनी नाव लिहिलेलं नाही आहे. अनघा जोशी यांचा आत्ता संपर्क होतो आहे. मग सुनीता उत्तुरकर, प्रशांत सावंत वांद्रे इथून, सुप्रिया रायकर, स्मिता आणि विवेक नेवाळकर, संजीव भुरे, अर्जुन यांचा संपर्क आहे. मग पंकज मोहोड, नीलांबरी कुलकर्णी, त्र्यंबक कुलकर्णी, विजय देवरे बडोदा इथून, राजेश शहा, आनंद परब, बाळशिराम आणि योगिता जाधव.

बलभीम बाबळ सुरे लातूरहून, हिंदूराव शेवाळे कल्याणहून, श्रुती भावे किशोर पाटील के जे कामत जर्मनीवरनं, अविनाश दिवेकर ते रत्नागिरीचे आहेत पण सध्या जर्मनीत आहेत, गौतम भिंगारडे त्यानंतर प्रकाश जोशी कोपरगाव इथून, कांचन रानडे, प्रज्ञा वानकामे, राहुल हंबीर, राजाराम कोर, किरण नाईक, राजेश चव्हाण, चंद्रशेखर मुळेकर, गजानन पाटील, अनिल गावडे, सुहास सरवटे भूगाव इथून, मग मधुसूदन जोशी, डॉक्टर संजय सिंग राजपूत, रघुनाथ बळीराम पाटील, मधुकर रूपनवर पंढरपूर इथून, सुरेखा पाटील भिवंडीहून, वृंदा जाधव ओंकार काटकर पंढरपूर, श्रीपाद जोशी विनय जोग विलेपार्ले पूर्व, जयेंद्र शाह विठ्ठल मसलेकर चैतन्य अत्रे चिंचवड, मंगेश जोशी विक्रम आणि विद्या आठवले मिरजहून, रवींद्र शेणा जोगेश्वरीहून, अनंत कानडे सुनील आणि जागृती म्हात्रे, सुभाष चव्हाण, दिनकर शिखरे. अरे बापरे, केवढी मोठी लिस्ट आहे का. तुमच्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार. अजूनही संदेश येत आहेत, वेळाभावी काही नावं राहिली तर त्याबद्दल क्षमस्व. पूनम सोयीतकर, उदय मेस्त्री, हरिश्चंद्र पाटील, अजय आणि सुनीता काणे, नरहरी जिंके, योगेश चौधरी जामनेर इथून, मिलिंद राणे, निनाद होनराव, सुरेश बावकर, नंदकिशोर मुरुपकर, मीनाक्षी राजे, राजेंद्र म्हात्रे, संतोष भंडारी, सुजना पाटील, नम्रता सावंत, महादेव म्हात्रे, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर आणि विलास बुरुंगले. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आपण ऐकाल. 6:05 रेनबो फंडेमध्ये पुन्हा भेटूया नवीन विषयासह. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेसह आजचं आपलं वंदन. हा मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. पुन्हा भेटूया 6:05.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, तुमच्याकरता सादर करतोय तुमच्या आमच्या मनातल्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम, ज्याचं नावच आहे रेनबो फंडे. आणि आजच्या मंडे स्पेशल रेनबो फंडेमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपण एखाद्या शब्दावरनं वगैरे जे विषय घेत असतो, तुम्हाला खूप आवडतं ना, तर निश्चितपणे अनेक दिवसानंतर आपण असं मराठी व्याकरण, मराठी शब्द, तेव्हा शाळेचा तास सुरू झालेला, कारण सोमवार आहे नाही का, तेव्हा निश्चितपणे एका शब्दावर आधारित हा कार्यक्रम असणार आहे. पूर्वार्ध म्हणजे दोन गाण्यात काही समान सापडते का बघा, आणि मग त्या शब्दाच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या गाण्यांचा समावेश नक्की करूया. सुरू करूया मंडे स्पेशल रेनबो फंडे.
2: फेसबुक ने स्काई, व्हाट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विद रेनबो फंडे. रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे,
2: म्यूजिकल साथ, रियल लाइफ.

107.1 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवरती सुरू झालाय कार्यक्रम रेनबो फंडे. कार्यक्रमाच्या विषयाकडे वळण्याअगोदर जाणून घेऊया हवामान वृत्त. काल दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगर या ठिकाणी पावसाची तुरळक वृष्टी झाली. कमाल आणि किमान तापमानाची जी नोंद घेण्यात आली त्यानुसार कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणचं कमाल तापमान होतं ते 30 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा इथं 25 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथं 26 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 86%, सांताक्रूज इथं 84%. काल दिवसभरात कुलाबा इथं 0.4 मिलीमीटर्स पावसाची तर सांताक्रूजमध्ये 1.7 मिलीमीटर्स पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासातील हवामानाचा अंदाज असा. आकाश प्रामुख्यानं ढगाळलेलं असेल. मुंबई शहरात आणि उपनगरात पावसाची मध्यम स्वरूपाची वृष्टी होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील. मच्छीमार बांधवांकरता सूचना आहे. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांकरता वादळी हवामान असेल. समुद्रावरनं वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग हा ताशी 45 ते 55 किलोमीटर पासून 65 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवरील तसेच दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवरील सुद्धा या मच्छीमार बांधवांकरता सूचना आहे की त्यांनी समुद्रात जाऊ नये. हे होतं हवामान वृत्त. आणि आता आपण वळणार आहोत आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे. कसं आहे बघा की दाटणं हा शब्द दोन्हीमध्ये कॉमन होता आणि त्या दाटणं शब्दाबद्दल आपल्याला आज बोलायचं आहे. पाऊस दाटलेला झालं, आता जेव्हा धुकं दाटून येतं तेव्हा

रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आपण दाटणे शब्दाबद्दल बोलतोय, नाही का? कसे बघा, पाऊस आणि दाटणं या शब्दांचं तर खूप महत्त्व आहे. कारण पाऊस दाटलेला माझ्या घरावर ह्या, तर हे आपण बघितलेलंच आहे. त्याचप्रमाणे दाटणं शब्दामध्ये ढग दाटून येतात. आई शपथ चित्रपटातलं हे गीत अनेकांनी सुचवलेलं आहे, साधना सरगम यांच्या स्वरातलं, नक्की ऐकवतो. म्हणजे बघा, काय काय गोष्टी दाटून येतात, आठवणी दाटतात. बऱ्याचदा असं होतं ना की आपण थोडेसे नॉस्टेलजिक होतो आणि मग अनाथ अनेक आठवणींचा अल्बम हा उघडायला लागतो. आठवणी दाटून येतात, सुमती टिकेकर यांच्या स्वरातलं गीत आपण आधी ऐकलं होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीला, मग मी पाऊस दाटलेलं ऐकवलं, आता रेशमी धुके दाटलं टाईमपासमधलं गाणं आपण ऐकवलं, आणि आता आई शपथ चित्रपटातलं हे गीत तुम्ही सुचवलेलं.

मित्रांनो, अनेकाने अनेक गीतांची पसंती कळवलेली आहे आणि ज्यावेळेला आपण दाटणे शब्दाबद्दल बोलतो ना, त्यावेळेला मला सुधीर मोघे यांची एक कविता आठवते. दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं, दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं, तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं, आपल्या आयुष्यात प्रेम येतं. शोधून कधीच सापडत नाही, मागून कधीच मिळत नाही, वादळ वेळ घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही. शोधून कधीच सापडत नाही, मागून कधीच मिळत नाही, वादळ वेळ घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही. आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात, आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात, वर्षांच्या विटलेल्या मनाला आवेगांचे तुरे फुटतात. मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणारं मन लागतं असं त्या कवितेत आहे. आणि त्याच्यात आधीच जे कडवं आहे ना, ते फार महत्त्वाचं आहे. प्रेमाच्या सफल विफलतेला खरं तर काहीच महत्त्व नसतं, प्रेमाच्या सफल विफलतेला खरं तर काहीच महत्त्व नसतं, इथल्या जय पराजयात एकच गहिरं सार्थक असतं. मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणारं मन लागतं, खुळ्या सोनेरी उन्हासारखं, खुळ्या सोनेरी उन्हासारखं आयुष्यात प्रेम यावं लागतं, आयुष्यात प्रेम यावं लागतं. आणि मग जेव्हा या प्रेमभावना मनात दाटून येतात ना, तेव्हा मनात जे काही दाटले ते बोलावं कसं, हा प्रश्नसुद्धा पडतो, नाही का?

मित्रांनो, ज्या वेळेला लग्न सोहळा होतो आणि मुलीची पाठवणी करण्याची वेळ येते ना, त्या प्रसंगावर आधारित अनेक गीतं आपल्याकडे मराठी चित्रपटात नाहीत, पण बहुतांशी गाणी ही आई आणि मुलीचं नातं सांगणारी आहेत. म्हणजे भावगीत तर तुम्हाला ठाऊक आहेच, गंगा जमुना डोळ्यात उभ्या का दिल्या घरी तू सुखी राहा. आई ती संस्कारांची शिदोरी मुलीला देते, सासरी वागावं कसं हे तिला सांगते. पण ज्या वेळेला ही मुलीची पाठवणी होत असते, तेव्हा पित्याच्या मनात वडिलांच्या मनात नेमक्या काय भावना येत असतील, त्या भावनांचं अतिशय उत्कृष्ट चित्रण अष्टविनायक चित्रपटातल्या गीतातनं केलेलं आहे. वडिलांचा कंठ दाटून आलेला असतो मुलीची पाठवणी करताना.

मित्रांनो, दाटणं या क्रियापदाबद्दल आज आपण बोलतोय आणि आभाळ दाटून येणं, ढग दाटून येणं, घन दाटून येणं हे सांगितलं, तसं कंठ दाटून येणं हे आत्ता आपण म्हटलं की ज्या वेळेला मुलीची पाठवणी होते पित्याचा कंठ दाटून आलेला असतो, सगळा फ्लॅशबॅक वडिलांच्या डोळ्यापुढे आलेला असतो की आपण मुलीला कसं वाढवलं, मोठं केलं. वडिलांचं आणि मुलीचं नातं सांगणारे अनेक चित्रपटसुद्धा आपल्याकडे येऊन गेलेत. काही चित्रपट नाटकावर आधारित होते आणि एक नाटक आठवत असेल तुम्हाला, उंच माझा झोका नावाचं. मॉडेलिंगच्या क्षेत्रात करिअर करायचं असतं मुलीला, पण घरून पाठिंबा नसतो आणि त्यावेळेला ती मुलगी कसा संघर्ष करते ते सांगणारं ते नाटक होतं उंच माझा झोका. त्यामध्ये रसिका जोशी हिची प्रमुख भूमिका होती आणि जेव्हा त्याच नाटकावर आधारित चित्रपट निर्माण झाला त्यामध्ये मधुरा वेलणकर साटम हिनं त्यात प्रमुख भूमिका केली होती आणि त्यामधलं जे शीर्षक गीत आहे सरींवर सरी हा तो चित्रपट, त्या शीर्षक गीताच्या पहिल्या दोन ओळीतच आहे, कंठ आणि आभाळ दाटून येती आणि कोसळती सरींवर सरी. कंठ आणि आभाळ दाटून येती आणि कोसळती सरींवर सरी. शंकर महादेवन यांच्या स्वरातलं हे शीर्षक गीत ऐकूया.

मित्रांनो, प्रार्थना आपल्याला सकारात्मक ऊर्जेकडे नेत असते. जीवनामध्ये कितीही संकटं आली, कितीही दुःख निर्माण झाली, मुख्य म्हणजे जीवनामध्ये दुःखांचा अंधार जरी दाटून आला तरी ज्या वेळेला आपण प्रार्थना ऐकतो त्यावेळेला तो दुःखाचा अंधार नष्ट होतो आणि सुखाचं साम्राज्य निर्माण होण्याकडे वाटचाल सुरू होते. आणि त्याकरता उबंटू चित्रपटातली ही प्रार्थना, ज्याच्यामध्ये दाटणे या शब्दाचा उल्लेख आहे, ती प्रार्थना तुम्हाला सगळ्यांना आवडते, नक्की ऐकूया.

107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवर सुरू आहे कार्यक्रम रेनबो फंडे, आणि आपण तुमच्यासाठी नेहमीच नवीन नवीन उपक्रम घेऊन येत असतो, नवीन नवीन मालिका घेऊन येत असतो, आणि त्या मालिकेच्या संदर्भात तुमचा उत्तम प्रतिसादसुद्धा आम्हाला लाभत असतो. तुम्हाला माहितीच आहे की आकाशवाणीने आपल्या शताब्दी वर्षात 100व्या वर्षात पदार्पण केलेले, आणि मग आकाशवाणीच्या शताब्दी वर्षानिमित्त 1 ऑगस्टपासनं रोज सकाळी 7 वाजता आपण सुभाषित गुंजनम ही मालिका सुरू केलेली आहे. बघता बघता 10 दिवस होऊन गेले, मी आज 10 ऑगस्ट आला. या मालिकेचा भाग 10वा आपण आता ठीक 7 वाजता ऐकणार आहोत. लेखन आणि निवेदन अदिती माधवन, ऐकूया सुभाषित गुंजनम.

कौतुकच सर्वत्र पसरतं. त्याप्रमाणे इतरही काही गोष्टी अशाच पसरतात असं सांगून कवीने निर्णय आपल्यावर सोडलेला आहे. कवी म्हणतो,

काही गोष्टींमध्ये पसरणे हा मूलभूत गुणधर्म असतो, मग ते चांगलं असो किंवा वाईट. जसं पाण्यावर तेल सांडलं की ते आप

जले तैलम हे शब्द मराठीशी अगदी मिळते जुळते आहेत. खले गुह्यम म्हणजे दुष्ट माणसाच्या ठिकाणी गुपित. योग्य व्यक्तीच्या ठिकाणी केलेले दान म्हणजे पात्रे दानम. शहाण्या माणसाला दिलेले ज्ञान म्हणजे प्राज्ञे शास्त्रम. या चार गोष्टी स्वयं याती विस्तारम म्हणजे स्वतः पसरत जातात. वस्तुशक्तितः याचा अर्थ वस्तूच्या मूलभूत गुणधर्माप्रमाणे म्हणजे पाण्यात तेल पसरते तसेच. एखाद्या चांगल्या संस्थेला दिलेलं दान अनेक गरजूंच्या कामास येते. तसेच शहाण्यास दिलेले शास्त्रांचे ज्ञान तो योग्य वेळी लोककल्याणासाठी वापरेल. आपल्याला मिळालेली ही विद्या आणखी 4-6 लोकांना देईल. आता बघा ना, आयुर्वेदशास्त्र, रसायनशास्त्र यातील ज्ञान जसं लोककल्याणासाठी वापरता येतं तसंच ते संपत्तीच्या हव्यासाने किंवा दुसऱ्याचा घात करण्यासाठीही वापरता येतं. म्हणूनच ते योग्य व्यक्तीच्या हाती जाणं गरजेचं असतं. यावरून त्या त्या गोष्टीचे गुणधर्म लक्षात ठेवून आपण वागलं पाहिजे. एखादं गुपित आपल्याला गुपितच ठेवायचं असेल तर ते दुष्ट माणसाला सांगावं का? तो त्या गुपिताचा उपयोग चुकीच्या पद्धतीने करेल का? कारण दुष्ट माणसाला एखादं गुपित सांगितलं तर ते कानोकानी पोहोचेल. आज तंत्रज्ञान हे शास्त्र सोशल मीडिया AI या माध्यमांमधून इतकं सहज साध्य झालेलं आहे की त्याला प्राज्ञत्वाचा निकषच राहिलेला नाही. त्यामुळे अज्ञ माणसं त्याचा उपयोग वाईट पद्धतीनेही करतात. काही वेळा वाटतं भविष्यात होऊ घातलेल्या या परिस्थितीचा अंदाज या सुभाषितकारांना आधीच होता का हो? म्हणून त्यांनी अशा सुभाषितांच्या माध्यमातून काय करावं आणि काय करू नये याचं सुतोवाच करून ठेवलं होतं.

आत्ताच आपण ऐकलात सुभाषित गुंजनम हा कार्यक्रम, ही मालिका. आज या मालिकेचा 10वा भाग होता. लेखन आणि निवेदन होतं अदिती माधवन यांचं. खरे मंडळी, आपल्या जीवनात या सुभाषितांचं महत्त्व खूप आहे. आणि खरोखरच ज्ञान हे असं दान आहे ना की जे दिल्यानं वाढत असतं. ज्ञानज्योती तेव त्या ठेवा जिथे अज्ञान आहे, उजळ उद्या अंधारलेली वाटही वैरीण आहे असं आपण म्हणत असतो. आणि त्यामुळे ज्ञानदानाचं महत्त्व खूप आहे, संस्कारांचं महत्त्व खूप आहे. आणि या सुभाषित गुंजनम सारख्या कार्यक्रमातनं त्यातले विचार, त्या सुभाषितांचा अर्थ उलगडण्याचा उत्तम प्रकारे प्रयत्न केला जातो.

ठीक 7:10 आपण ऐकूशकाल पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या. 7:20 रेनबो फंडेच्या उत्तरार्धात पुन्हा भेटूया. तेव्हा काही क्षणातच मराठी बातम्या. आमच्या कार्यक्रमांचे अभिप्राय तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवू शकता. त्याकरता व्हॉट्सअप क्रमांक 8657661071 8657661071 8657661071.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापुरात विविध विकास कामांचं लोकार्पण.

0: ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल कोल्हापूर शहरातील सुमारे 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. कोल्हापूर शहराला अधिक सुनियोजित करण्यासाठी टप्प्याटप्प्यानं आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा देण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या इमारतीचं अनावरण, पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या छत्रपती ताराराणी पोलीस गृहसंकुल निवासी इमारतींचं उद्घाटन आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय अर्थात CPR-मधील विविध नूतनीकरण आणि आधुनिकीकरण केलेल्या कामांचं लोकार्पण यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार शाहू छत्रपती महाराज आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी राजकीय पटलावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठा लढा केला होता. त्यांच्यामुळेच आपलं सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काम करू शकलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सांगली इथं काल झालेल्या एका कार्यक्रमात डांगे यांच्या आम्रवृक्ष या आत्मचरित्राचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. पहिल्या टप्प्यात परवाच 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,000 कोटी रुपये जमा केले. आता हळूहळू करत पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे जमा करणार. ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी कर्ज भरतायत, त्यांच्याही खात्यामध्ये 50,000 रुपये जमा करणार. आणि त्यानंतरच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अण्णांना आपण दुसरा काही या ठिकाणी उपहार तर देऊ शकत नाही, पण जो लढा तुम्ही अण्णा सुरू केला आज त्याच लढ्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या सरकारनं कर्जमाफीचं काम करून दाखवलेलं आहे.
0: यावेळी आष्टा शैक्षणिक संकुलातल्या नव्या इमारतीचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी या जन्मस्थळी त्यांच्या स्मारकाचं तसंच वाटेगाव इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं काम प्रगतीपथावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल देशभरात स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली. राज्यातही क्रांती दिनानिमित्त विविध ठिकाणी हुतात्म्यांच्या स्मारकस्थळी जाऊन अभिवादन करण्यासह वृक्षारोपण, हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानं आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्द आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. देशभरात काल हर घर तिरंगा अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. हे अभियान येत्या 17 तारखेपर्यंत चालणार असून नागरिकांना आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होण्याचं आणि विकसित भारत घडवण्याच्या कार्यात योगदान देण्याचा सामूहिक संकल्प पुन्हा दृढ करण्याचं आवाहन केलं आहे. तिरंगा हा देशाचा अभिमान आहे आणि देशासाठी सर्वोत्तम योगदान देण्यासाठी तो सदैव प्रेरणा देणारा स्रोत आहे असं त्यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपूर शहरात काल संध्याकाळी तिरंगा यात्रा काढण्यात आली. 700 फुटांचा भव्य तिरंगा हे या यात्रेचं प्रमुख आकर्षण होतं. बीडमध्येही जिल्हा क्रीडा संकुलातून तिरंगा रॅली काढण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल नवी दिल्लीच्या बेस कॅम्प रुग्णालयात सिंदूर महारक्त

0: रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. राज्यातले अनेक कुस्तीगीर आणि इतर खेळाडूंनी या शिबिरात रक्तदान केलं. यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले,
1: भूज का इतिहास स्वयं में वीरता का इतिहास है और मैं केवल वीरता का इतिहास नहीं मानता हूं बल्कि करुणा का इतिहास पीछे मानता हूं. छत्रपति शिवाजी महाराज के काल से लेकर आधुनिक भारत तक वही परंपरा आज भी लगातार चली आ रही है. छत्रपति महाराज शिवाजी का जीवन हमें यह संदेश देता है, हमें यह सिखाता है कि शारीरिक शक्ति का सर्वोत्तम उपयोग दूसरों की रक्षा और राष्ट्र की सुरक्षा में ही निहित है. और आज उन्हीं की धरती से आया आप सभी मराठा वीरों का योगदान भी इतिहास के पन्नों पर याद रखा जाएगा. साथियों, इस आयोजन में आप सभी 1000 यूनिट का जो विशाल भंडार समर्पित करके यहाँ जा रहे हैं वह भारतीय सेना के हर जवान और उनके परिवार के लिए यह विश्वास है जब कभी उन्हें जरूरत पड़ेगी यह राष्ट्र उनके साथ पूरी मजबूती से खड़ा रहेगा.
0: जागतिक आदिवासी दिनानिमित्त देशभरात तसंच राज्यात काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात नंदुरबार, धुळे, गडचिरोली या जिल्ह्यातले आदिवासी बांधव सहभागी झाले होते. आदिवासी दिनाच्या औचित्यानं काल नवी मुंबईतल्या दिघा आणि घणसोली विभागात घरोघरी तिरंगा, घरोघरी स्वच्छता हे अभियान राबवण्यात आलं. नाशिक शहरात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यवतमाळमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी शहरातील भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नाशिक पुणे या सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात बदल करण्याच्या निर्णयाविरोधात काल पुणे नाशिक मार्गावरील पुणे जिल्ह्यात चाकण, अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर आणि नाशिक जिल्ह्यात सिन्नर अशा विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. यापूर्वी नियोजित असलेल्या प्रास्ताविक मार्गानंच हा प्रकल्प व्हावा ही आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी आहे. अहिल्यानगरच्या मुकुंदनगर इथल्या दर्गा दायरा परिसरात विद्युत उपकरणाचं काम करणाऱ्या तरुणावर नुकताच प्राणघातक हल्ला झाला. त्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आरोपींना तसंच त्यांना मदत करणाऱ्यांसह 5 जणांना स्थानिक गुन्हे शाखेनं हैदराबाद इथून ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर अहिल्यानगर शहर काल बंद ठेवण्यात आलं होतं. शहरात राज्य राखीव दलाच्या पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. श्री गाडगेबाबा महाराज ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त आणि श्री गाडगेबाबा महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांचं काल निधन झालं. बापूसाहेब देशमुख यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सेवा, समर्पण आणि मानवतेच्या कार्यासाठी वाहून घेतलं होतं. नागरवाडी इथं त्यांनी उभारलेलं इंद्रभुवन हे त्यांच्या दूरदृष्टी, सेवाभाव आणि समर्पणाचं प्रतीक आहे. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या अश्मिता चालिहानं पटकावलं आहे. अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान कियान शीचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. यापूर्वी अश्मितानं 2024 आशिया सांघिक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून 2019 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकविजेत्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांनी देशासाठी मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं. युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय तसंच क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यावेळी उपस्थित होते. हवामान. कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापुरात विविध विकास कामांचं लोकार्पण. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ आणि जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, वन मोर काम, इथे नो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे.

नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफ एम रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल. रेनबो फंडेच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत.

0: मित्रांनो, सध्याचं ट्रेंडिंग असलेलं हे गाणं स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांच्या स्वरातलं, गीतकार श्रीपाद जोशी, संगीतकार निलेश मोहरीर. वाटेवरी मोगरा ऐकवल्यानंतर अनेकांचे फोन आले, अरे हे गाणं आलं आपल्याकडे. हो, नक्की आलं. अशी अनेक नवीन नवीन गाणी आलेली आहेत आणि नवीन नवीन गाणी जेव्हा येतात तेव्हा आपल्याला खूप आनंद होत असतो, नाही का. मित्रांनो, आकाशवाणीतर्फे उद्या एक खास कार्यक्रम आयोजित केलेला आहे 12 ऑगस्टला, परवा बुधवारी. त्या कार्यक्रमाबद्दल जाणून घेऊया.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष, या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
3: नौसेना स्वरवंदन.
0: तेव्हा तुम्हा सर्वांना या कार्यक्रमाचं हे हार्दिक निमंत्रण.

107.1 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफएम रेनबो वाहिनीवरती सुरू आहे कार्यक्रम रेनबो फंडे. सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचमन. मित्रांनो, ऑगस्ट महिना हा अतिशय महत्त्वाचा महिना, कारण कालच क्रांतीदिन साजरा झाला आणि आता 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. कॉलेजमध्ये त्यानिमित्ताने परेडची तयारी सुरू असते. NCCचे विद्यार्थी रोज अतिशय उत्तमपणे परेडची प्रॅक्टिस करत असतात. त्याचप्रमाणे समूहगीतांचं सुद्धा सादरीकरण होणार असतं 15 ऑगस्टला आणि ती तयारीसुद्धा सुरू असते. कसं आहे बघा ना, की देशभक्ती हा एक अतिशय महत्त्वाचा संस्कार आहे. शाळेमधनं ज्या वेळेला आपण देशभक्तीपर गीतं सादर करतो, समूहगीत स्पर्धात्मक सादर करतो, तसंच मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाला सुद्धा सुरुवात झालेली आहे, तिथेसुद्धा समूहगीत गायन स्पर्धा असते की या सगळ्यातनं देशभक्तीचे संस्कार होतात. आणि तुम्हाला आठवत असेल की आकाशवाणी गायक वृंदानं गायलेली गाणी, देशभक्तीपर गीतं, ही सुद्धा आपल्याला कायमच प्रेरणा देत असतात. त्यातलंच एक गीत आकाशवाणी गायक वृंदानं गायलेलं

मित्रांनो, नुकताच सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त यांना फिल्मफेअर मराठी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्य म्हणजे 6 दशकांपेक्षा जास्त कारकीर्द मराठी चित्रपटसृष्टीतली दिग्दर्शक राजदत्तांची. तुम्हाला आठवत असेल, अनेक मालिका किंवा अनेक चित्रपट दिग्दर्शक राजदत्त असं जेव्हा नाव यायचं, आम्ही तेव्हा शाळेत होतो, दूरदर्शनवरच्या काही मालिका होत्या, दिग्दर्शक राजदत्त आल्यानंतर एक या व्यक्तिमत्वाबद्दल मनामध्ये उत्सुकता असायची. आणि त्यांना नुकतंच जीवनगौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. अनेकविध विषयांवर आधारित चित्रपट, त्या चित्रपटाचं दिग्दर्शन राजदत्तांचं आहे. आणि सर्जा चित्रपट तुम्हाला आठवत असेल, 1987 सर्जा चित्रपटाची कथा ही लेखक बाबासाहेब पुरंदरे यांची होती. आणि सर्जा चित्रपटातनं अजिंक्य देव हा अभिनेता आपल्यासमोर आलेला होता. सर्जा चित्रपट खूप यशस्वी झाला होता. त्या चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा अर्थातच राजदत्त यांचं होतं. आपण दिग्दर्शक राजदत्त यांचं अभिनंदन करायला हवं. आणि सर्जा चित्रपटातलं गीत आता ऐकूया.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज ऐकूया मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा 12वा भाग.
1: उत्तरेतल्या जनतेमध्ये असलेला राग 1857च्या उठावाच्या शतकपूर्तीनिमित्त ब्रिटिशांच्या पुतळ्यांवर काढण्याची आणि त्यातून जनसामान्यांमध्ये आपलं स्थान निर्माण करण्याची संधी विरोधी पक्षाला मिळणार होती. शिवाय त्याच वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी पक्षांचं बळही काहीसं वाढलेलं होतं. त्याचा फायदा घेऊन एका विरोधी पक्षानं ब्रिटिश पुतळ्यांविरुद्ध लोकभावना पेटवायला सुरुवात केली आणि दिल्लीवरील दबाव वाढू लागला.
2: हा पक्ष केवळ मागणी करून थांबला नाही, तर 10 मे 1857 रोजी उठावाची पहिली ठिणगी पडली होती. त्या दिवसानंतर बरोबर 100 वर्षांनी म्हणजेच दिनांक 10 मे 1957 रोजी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशातल्या ब्रिटिश पुतळ्यांवर प्रत्यक्ष हल्ले सुरू केले. अनेक पुतळ्यांची मोडतोड करण्यात आली. गोरखपूर इथला राणी व्हिक्टोरियाचा पुतळा काळ्या कापडाने झाकून टाकण्यात आला आणि त्या ठिकाणी झाशीच्या राणीची तसबीर लावण्यात आली. आग्रा, अलाहाबाद म्हणजेच आत्ताचं प्रयागराज, कानपूर आणि लखनऊ इथे असलेल्या राणी व्हिक्टोरिया आणि पंचम जॉर्जच्या पुतळ्यांचंही मोठं नुकसान करण्यात आलं.
1: विरोधी पक्षानं उचललेल्या अतिरेकी पावलांमुळे जनक्षोभ उसळू नये म्हणून 13 मे 1957 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळानं ब्रिटिश पुतळ्यांसंदर्भात रिमूव्हल, डिस्पोजल अँड रिप्लेसमेंट हे धोरण जाहीर केलं. या धोरणानुसार प्रत्येक राज्य सरकारने आपापल्या राज्यातील पुतळ्यांची विभागणी 3 प्रकारात करायची होती. पहिला, ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्वाचे पुतळे. दुसरा, ज्या पुतळ्यांना सौंदर्य मूल्य आहे असे पुतळे. आणि तिसरा, ज्या पुतळ्यांमुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या जातात असे पुतळे. यातील तिसऱ्या प्रकारातील पुतळे प्राधान्याने हलवावेत, परंतु ते हलवताना त्यांची योग्य ती काळजी घ्यावी जेणेकरून आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणतेही नवीन प्रश्न उपस्थित होणार नाहीत अशा सूचनाही केल्या. त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या प्रकारातील पुतळे योजनाबद्ध पद्धतीनं म्युझियममध्ये हलवावेत आणि या 3 प्रकारांव्यतिरिक्तही आणखी काही पुतळे असल्यास ते ज्यांना हवे आहेत अशा खाजगी व्यक्ती वा संस्थांना देऊन टाकावेत अशा सूचना केंद्र सरकारने राज्यांना केल्या. ब्रिटिश पुतळ्यांच्या बाबतीत सरकारनं स्वीकारलेलं हे धोरण घाईघाईने अंमलात न आणता नियोजनपूर्वक आणि त्या सर्वच पुतळ्यांचा योग्य तो सन्मान राखत अंमलात आणण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना केल्या होत्या.
2: केंद्र शासन केवळ धोरण जाहीर करून थांबलं नाही, तर हे धोरण जाहीर करतानाच त्याची अंमलबजावणी म्हणून 1857चा उठाव निर्दयपणे दाबून टाकण्यासाठी कारणीभूत असलेले ब्रिटिश जनरल जॉन निकोलसन आणि जनरल अलेक्झांडर टेलर या दोघांचे जुन्या दिल्लीतल्या काश्मीरी गेट समोर असलेले पुतळे म्युझियम मध्ये हलवण्याचे आदेश दिले होते. हे पुतळे हलवताना त्यांची कोणतीही हानी होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले होते.
1: उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनांसारख्या घटना आपल्या राज्यात घडू नयेत म्हणून पश्चिम बंगाल, पंजाब, मध्य प्रदेश यासारख्या इतर राज्यांनी त्यांच्या राज्यातले ब्रिटिश पुतळे सार्वजनिक ठिकाणांवरून हलवायला सुरुवात केली. 1957 या एकाच वर्षात उत्तर भारतातील जवळपास 50 ब्रिटिश पुतळे त्यांच्या मूळ जागेवरून इतरत्र हलवण्यात आले.
2: उत्तर भारतात घडलेल्या घटनांमुळे भारताला आंतरराष्ट्रीय

0: राष्ट्रीय स्तरावर विशेषतः इंग्लंडमध्ये प्रश्न विचारले जाऊ लागले होते. लंडनच्या द टाइम्स या दैनिकाने भारतातील घटनांचे वर्णन हॉलोकॉस्ट हॅड अंडरटेकन ब्रिटिश स्टॅच्युअरी इन इंडिया अशा शब्दात केलं. ब्रिटिश सरकारने भारत सरकारकडे विचारणा केली. पुतळ्यांबाबतीत स्वीकारलेलं धोरण पूर्णांशाने अंमलात आणू न शकल्याबद्दल पंतप्रधान नेहरूंनी ब्रिटिश कॉमनवेल्थकडे खंत व्यक्त केली. भारत इंग्लंड राजनैतिक संबंधात अडथळे येऊ नयेत म्हणून भारताचे त्यावेळचे गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी भारतात यापुढे कोणत्याही ब्रिटिश पुतळ्यांची विटंबना करण्यात येऊ दिली जाणार नाही आणि त्यांना त्यांच्या जागेवरून हलवताना त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल असं आश्वासन दिलं.
1: नेमक्या याच सुमारास महाराष्ट्रात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या आंदोलनानं पेट घेतला होता. मुंबईत या आंदोलनाचा विशेष जोर होता. ह्या आंदोलनादरम्यान मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांना काही इजा पोचू नये याची काळजी सरकार घेत होतं. उत्तरेतल्या घटनांचा प्रभाव मुंबईत पडून मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या बाबत लोकभावना अधिक तीव्र होऊ नयेत म्हणून 1959 साली गेटवे ऑफ इंडियावरचा पंचम जॉर्जचा पुतळा चबुतऱ्यावरून काढून सरकारी गोदामात हलवण्यात आला. आपल्या जागेवरून हलवण्यात आलेला हा मुंबईतला पहिला ब्रिटिश पुतळा.
0: संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाला यश मिळून 1 मे 1960 या दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. त्यानंतर लगेचच म्हणजे 26 जानेवारी 1961 रोजी गेटवे ऑफ इंडियावर पंचम जॉर्जच्या रिकाम्या झालेल्या चबुतऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. नवनिर्मित महाराष्ट्र राज्यात बसवला गेलेला हा सर्वात पहिला पुतळा.
1: या काळापर्यंत मुंबईतील ब्रिटिशांचे बाकीचे पुतळे मात्र होते त्याच जागांवर उभे होते. त्यांची कोणतीही नासधूस संयुक्त महाराष्ट्र आंदोलकांनी केली नव्हती. नवनिर्मित महाराष्ट्र राज्यानं 1961 मध्ये राज्यातील ब्रिटिशांच्या पुतळ्यांची वर्गवारी करून त्यांच्या पुनर्वसनासाठी अहवाल द्यावा यासाठी एक समिती नेमली. या समितीनं एक अहवाल दिला. त्यात असं नमूद करण्यात आलं होतं, राज्यातील अगदी कमी संख्येने पुतळे विद्रूप करण्यात आले आहेत. यातील कोणताही पुतळा तातडीने हलवावा असा नाही, मात्र या पुतळ्यांचं लवकरात लवकर पुनर्वसन करणं आवश्यक आहे. समितीने असा अहवाल दिला खरा, पण कोणत्याही सरकारी समितीच्या अहवालाचं जे होतं तेच याही समितीच्या अहवालाचं झालं. अहवालावर अंमलबजावणी झाली नाही.

आत्ताच आपण ऐकला मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा 12वा भाग. या गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या कार्यक्रमात. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

आज एफ एम गोल्ड वाहिनीवरती म्हणजे 100.1 MHz कार्यक्रम सादर करेल आर जे अदिती. आणि दुपारी 2:30 ते 5 या वेळेत एफ एम रेनबो वाहिनीवरचे कार्यक्रम सादर करेल आर जे श्वेता. आजच्या कार्यक्रमाचे चांगले अभिप्राय आलेले आहेत. त्याचप्रमाणे अज्ञात मुंबई हा कार्यक्रम तसेच सुभाषित गुंजनम ही मालिका आवडल्याचंसुद्धा अनेकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवलेलं आहे.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झाली आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज विधानसभेवर मोर्चाची हाक. आणि आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत महाराजन अरुमुगपंडियन याला रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल मोठ्या उत्साहात हर घर तिरंगा मोहिमेला सुरुवात झाली. हर घर तिरंगा अभियान येत्या 17 तारखेपर्यंत चालणार असून नागरिकांना आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होण्याचं आणि विकसित भारत घडवण्याच्या कार्यात योगदान देण्याचा सामूहिक संकल्प पुन्हा दृढ करण्याचं आवाहन केलं आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या

उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात विविध ठिकाणी काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. नागपूरमध्ये आयोजित तिरंगा यात्रेमध्ये 700 फुटांचा भव्य तिरंगा ध्वज हे विशेष आकर्षण ठरलं. बीडमध्येही जिल्हा क्रीडा संकुलातून काल तिरंगा रॅली काढण्यात आली. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल देशभरात स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी काल अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. या बेटांच्या दौऱ्यादरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावरील अनेक ऐतिहासिक स्थळांना त्यांनी भेट दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुदुचेरी इथल्या मुरुगा थिएटर सिग्नलजवळ हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीच्या बेस कॅम्प रुग्णालयात सिंदूर महारक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं. महाराष्ट्रातल्या अनेक कुस्तीगीर आणि इतर खेळाडूंनी या शिबिरात रक्तदान केलं. राज्यात इतर ठिकाणीही क्रांती दिनानिमित्त वृक्षारोपण, हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यांच्या जिद्दीनं आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट क्रांती दिनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मिती क्षमतेत जुलै अखेर भारतानं 300 गिगावॉटचा टप्पा ओलांडला आहे. 2030 सालासाठी 500 गिगावॅट क्षमतेचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यापैकी 60% अधिक क्षमतेचा टप्पा गाठण्यात भारताला यश आलं आहे असं नवं आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे. या वाढीत सौर ऊर्जेचा मोठा वाटा आहे. 2025-26 या काळात देशात जीवाश्म इंधनावर आधारित नसलेल्या वीज निर्मिती क्षमतेत विक्रमी 55.29 गिगावॉटची भर पडली. यामध्ये सौर ऊर्जेचा 44.6 गिगावॅट आणि पवन ऊर्जेचा 6 गिगावॅट इतका मुख्य वाटा होता. जागतिक आदिवासी दिनानिमित्त देशभरात तसंच राज्यात काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात नंदुरबार, धुळे, गडचिरोली जिल्ह्यातले आदिवासी बांधव सहभागी झाले होते. झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरुद्ध 2 आठवड्याहून अधिक काळापासून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज विधानसभा मोर्चाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर झारखंड पोलिसांनी विधानसभा परिसराभोवती प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून रांचीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. दरम्यान जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधील कथित अनियमिततेविरुद्ध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्यांवर झारखंड सरकारनं सहमती दर्शवली आहे. 14वी जेपीएससी प्राथमिक परीक्षा आणि 2023-25 मधील बॅकलॉग परीक्षा रद्द करण्यास सरकारनं मान्यता दिली आहे. तसंच जलदगती न्यायालय स्थापन करण्यासही सरकारनं सहमती दर्शवली असल्याचं राज्याचे मंत्री सुदिव्य कुमार सानू यांनी काल सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांनी देशासाठी मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं. यावेळी युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय तसंच युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होते. जो खेलेगा वो खिलेगा हा संदेश देत पंतप्रधानांनी खेळ आणि युवा शक्तीचं महत्व अधोरेखित केलं. पंतप्रधानांनी या संवादासंदर्भातील व्हिडिओ संदेशही समाज माध्यमावरून सामायिक केला आहे. स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं 23 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत झालेल्या या स्पर्धांमध्ये विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी 13 सुवर्ण 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह एकंदर 39 पदकांची कमाई केली आणि भारतानं पदकतालिकेत 4थं स्थान मिळवलं. धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या समुद्री मार्गांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी रशियानं हिंदी महासागर आणि भारतापर्यंत रेल्वे मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. रशियाच्या

सरकारी वृत्तसंस्थेनुसार तुर्कमेनिस्तान, इराण आणि अफगाणिस्तानमधून हा रेल्वेमार्ग काढता येऊ शकेल असं खुसुनुलीन यांनी नमूद केलं आहे. या पर्यायी मार्गांमुळे स्ट्रेट ऑफ होर्मुज आणि बॉस्फोरसची समुद्रधुनी यासारख्या दोन महत्वाच्या समुद्री मार्गांशी संबंधित समस्या हाताळण्यास मदत होऊ शकेल असं खुसुनुलीन यांनी म्हटलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गाझासाठीची 15 कलमी योजना फेटाळली आहे. जोपर्यंत हमास खऱ्या अर्थानं शस्त्र टाकत नाही तोपर्यंत इस्रायल आपले सैन्य मागे घेणार नाही आणि इस्रायली सैन्य आणि नागरिकांना असलेल्या धोक्यांविरुद्ध कारवाई सुरूच ठेवेल असं पंतप्रधान नेतान्याहू यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं. पुढील वाटचाल कशी करावी याबाबत इस्रायल आणि अमेरिका दरम्यान चर्चा सुरू आहे. हमासचं संपूर्ण निशस्त्रीकरण करण्याच्या उद्देशानं एक करार झाला आहे असं अध्यक्ष ट्रम्प यांच्या बोर्ड ऑफ पीसनं गेल्या महिन्यात म्हटलं होतं. परंतु इस्रायलनं आपले हल्ले पूर्णपणे थांबवले आणि गाझामधील सैन्य माघारी घेतलं तरच हमास शस्त्र टाकेल असं हमासनं म्हटलं आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या महाराजन अरुमुगा पांडियाननं काल पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलं. महाराजन स्नॅच प्रकारात 128 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 157 किलो वजन उचलून एकंदर 285 किलोची कामगिरी नोंदवली. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. व्हिएतनामच्या थोआंग थाच यानं 291 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावलं. अमेरिकेतील ओरेगॉन मधील युजिन इथं सुरू असलेल्या अॅथलेटिक्स U20 विश्वकरंडक स्पर्धा 2026 मध्ये बसंत कुमार मेघवाल यानं पुरुषांच्या उंच उडीत रौप्य आणि शाहनवाज खान यानं लांब उडी प्रकारात कांस्य पदक जिंकून इतिहास घडवला आहे. शुक्रवारी भालाफेकीत आशिष यादवनं जिंकलेल्या रौप्यपदकानंतर मिळालेल्या या दोन पदकांमुळे युजेन इथल्या स्पर्धेत भारताच्या पदकांची एकंदर संख्या 3 झाली आहे. भारतानं आता 2021 आणि 2022 आवृत्त्यांमधील आपल्या पदकांच्या संख्येची बरोबरी केली आहे. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं कोरिया मास्टर्स 2026 विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान क्वियान शी हिच्यावर 14-21, 21-14, 21-14 अशी मात केली आणि कारकिर्दीतलं पहिलं BWF जेतेपद पटकावलं. अहमदाबादमध्ये येत्या 13-23 ऑगस्ट दरम्यान 18 वर्षांखालील आशिया बास्केटबॉल चषक स्पर्धा म्हणजे फिबा आयोजित केली जाणार आहे. भारताचा पहिला सामना 14 ऑगस्ट रोजी जपानविरुद्ध होणार आहे. गट फेरीमध्ये भारतीय संघाचा सामना कोरिया, जपान आणि कझाकस्तान यांच्याशी होईल. हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातील पश्चिमेकडील भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आज आणि उद्या दिल्ली, हरियाणा, चंदीगड, आसाम, मेघालय, पूर्व मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाब, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज विधानसभेवर मोर्चाची हाक. आणि आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत महाराजन अरुमुग पंडियन याला रौप्यपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. दोन्ही सभागृहांमध्ये आज अनेक

केलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित झालं. राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यावर भाजपचे तरुण चुग यांनी पंजाबमधली कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळती स्थिती आणि युवा पिढीत वाढत चाललेल्या मादक पदार्थांच्या व्यसनाबाबत भाष्य केलं. याबाबत पंजाब सरकार आवश्यक ती कारवाई करत नसल्याची टीका त्यांनी केली. भाजपच्या बाबूभाई देसाई यांनी गुजरातमध्ये आढळून येत असलेल्या चंडीपुरा विषाणूच्या आजाराचा मुद्दा मांडत सरकारनं या आजाराबाबत देशव्यापी अभियान चालवावं अशी सूचना केली. या सर्व कामादरम्यान विरोधकांनी सातत्यानं केलेल्या घोषणाबाजीचा गोंधळ वाढत गेल्यानं राज्यसभेचं कामकाजही आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित झालं. गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस जेमला आज 10 वर्ष पूर्ण झाली. या योजनेनं डिजिटल सार्वजनिक खरेदीला सर्वसमावेशक आणि पारदर्शक स्वरूप दिलं आहे. जेमनं 19,00,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून आतापर्यंत 3 कोटींहून अधिक ऑर्डर्स पूर्ण झाल्या आहेत. तसंच 12 लाखांहून अधिक सूक्ष्म आणि लघु उद्योग जेमवर नोंदणीकृत झाले आहेत. सरकारी खरेदीच्या प्रवाहात महिला उद्योजकांचा वाढता सहभाग हा आत्मनिर्भर भारत आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं महत्वाचा टप्पा असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. आशियाई सिंहांच्या संरक्षणामध्ये भारतानं मिळवलेलं यश म्हणजे वन्यप्राणी आणि जैवविविधतेबाबत सरकारच्या अतूट वचनबद्धतेची गौरवपूर्ण साक्ष आहे असं केंद्रीय पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. जागतिक सिंह दिनाच्या औचित्यानं त्यांनी आज समाज माध्यमावरच्या संदेशात हे प्रतिपादन केलं. 2015 साली देशात आशियाई सिंहांची संख्या 523 होती. ती 2025 मध्ये 891 पर्यंत पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. आशियाई सिंहांची गर्जना पुढच्या पिढ्यांपर्यंत गर्जत राहण्यासाठी सर्वांनी नैसर्गिक वारशांचं संरक्षण करत राहावं असं आवाहनही यादव यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आज पंतप्रधानांना भेटणार असून याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. पंतप्रधान हे कुठल्या एकट्या पक्षाचे नसतात. विरोधकही त्यांना आपल्या विकास कामांसाठी भेटू शकतात असं ते म्हणाले. परकीय योगदान नियमन कायदा FCRA हा कुठल्या विशिष्ट धर्माविरोधात नसून केंद्र सरकारनं परकीय निधीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि याचा वापर देशविरोधी कृत्यांसाठी होऊ नये यासाठी संसदेत हे विधेयक आणल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लातूर नांदेड धाराशिव आणि बीड या 4 जिल्ह्यातल्या 61,216 शेतकऱ्यांना 462,81,00,000 रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. सहकार विभागाचे लातूर विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी ही माहिती दिली. यात लातूर जिल्ह्यात सुमारे 160 कोटी, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात प्रत्येकी सुमारे 106 कोटी तर बीड जिल्ह्यात सुमारे 91 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्यातल्या कर्ज खात्यांचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला असून खरीप पीक कर्ज तातडीनं वितरित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा विषारी सापानं दंश केल्यामुळे मृत्यू झाला. या शाळेत काल मध्यरात्री 2 ते 2:30 वाजताच्या सुमाराला काही विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी सांगितलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाची शक्यता. आणि युक्रेननं रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 4थ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपर

वरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पीठासीन अधिकारी एन के प्रेमचंद्रन यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या आवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवेदनाची मागणी केली. विरोधकांच्या गदारोळातच कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 सादर केलं. या विधेयकाचा उद्देश न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या पात्रता, नियुक्ती, सेवाशर्ती आणि कामकाजात कार्यक्षमता, स्वातंत्र्य, पारदर्शकता आणि एकसमानता आणणं हा आहे. राय यांनी लोकसभेत मांडलं तसंच केरळ राज्याच्या नावातल्या बदलाशी संबंधित विधेयक नित्यानंद राय यांनी लोकसभेत मांडलं. मात्र आपल्या मागणीसाठी घोषणाबाजी करणाऱ्या विरोधकांचा गदारोळ वाढल्यामुळे प्रेमचंद्रन यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा वित्त, गृहनिर्माण आणि नगरविकास, रेल्वे, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवालही सादर करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. भाजपचे तरुण चुग यांनी पंजाबमधली ढासळती कायदा आणि सुव्यवस्था तसंच अंमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याचा मुद्दा उपस्थित केला. अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे पंजाबमध्ये 1 वर्षात 89 जणांनी आपला जीव गमावला असूनही पंजाब सरकारनं अंमली पदार्थांविरुद्ध कोणतीही पावलं उचलली नाहीत अशी टीका त्यांनी केली. भाजपचे बाबूभाई जेसंगभाई देसाई यांनी गुजरातमधल्या चांदीपुरा विषाणूरोगाचा मुद्दा उपस्थित केला. या दरम्यान विरोधकांच्या सततच्या घोषणाबाजीमुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच आम आदमी पक्षाच्या 6 आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. आपचे आमदार विधानसभेत घालून आलेल्या टी शर्टवर उपसभापती मोहन सिंह बिष्ट यांनी आक्षेप घेतल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी या आमदारांना त्यांचे आक्षेपार्ह टी शर्ट काढण्यास सांगितले. मात्र आपच्या आमदारांनी भाजप सरकारच्या काळातल्या कथित सायकल घोटाळ्याबाबत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. भारतातल्या आशियाई सिंहांची संख्या वाढत असून त्यांचा अधिवासही वाढत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक सिंह दिनानिमित्त आज सांगितलं. या प्रजातीच्या संवर्धनासाठी सरकारची अतूट बांधिलकी आणि त्याला मिळणारा मजबूत लोकसहभाग हे देशातलं वन्यजीवांचं संरक्षण करण्याचं आणि सिंहांच्या भावी पिढ्या जतन करण्याचं प्रेरणादायी उदाहरण आहे असं प्रधानमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक करत सांगितलं. भारतीय विणकर आणि डिझायनर्सनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी बाजारपेठेच्या बदलत्या मागण्या आणि संधी ओळखून त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलम शमी राव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय हातमाग डिझायनर संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. हातमाग क्षेत्रात डिझायनर्सची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय विणकर आपल्या उत्पादनाच्या डिझाईनमध्ये सुधारणा करून विक्री वाढवू शकतात असंही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात राष्ट्रीय हातमाग डिझाईन स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियमहून झारखंड विधानसभेच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात केली आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 17वा दिवस आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकारांची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यापैकी जवळपास 98% मागण्या मान्य केल्याचा दावा सरकारनं केला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भारतीय जनता पक्षानं केली आहे. दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनाविषयी राजकीय भूमिका घेणारा काँग्रेस पक्ष आता झारखंडमधल्या आंदोलनावर मौन बाळगत असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सक्तवसुली संचालनालयाच्या झारखंडमध्ये झालेल्या विविध भरती परीक्षांमध्ये विशेषतः JSSC CGL परीक्षेच्या आयोजनात झालेल्या कथित अनियमिततांची चौकशी सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या FIR सह इतर तक्रारींची स्वतः होऊन दखल घेत केंद्रीय तपास संस्थेनं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी गेल्या 16 दिवसांपासून विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमिततांची CBI चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या आहेत. भारतीय हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम मध्य प्रदेशामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसंच आज हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, विदर्भ आणि ईशान्य भारतात काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं आज जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, रायलसीमा, तेलंगणा आणि लक्षद्वीपमध्येही अशीच हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. युक्रेननं रशियाच्या निझ्नेकाम्स्क शहरावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला आणि इतर 39 जण जखमी झाले. आज सकाळी युक्रेननं औद्योगिक आणि नागरी सुविधांवर हा हल्ला केला. युक्रेननं गेल्या काही महिन्यात जवळपास दररोज रशियातल्या तेल सुविधांना लक्ष्य केलं आहे. हे शहर रशियातलं महत्त्वाचं तेल शुद्धीकरण केंद्र आहे. इंडोनेशियामधल्या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हेलिकॉप्टर, शेकडो अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तैनात करण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. सर्वात मोठी आग पूर्व जावा प्रांतातील ब्रोमो टेंगर सेमेरू राष्ट्रीय उद्यानात लागली असून सुमारे 743 हेक्टर क्षेत्र जळून खाक झालं आहे असंही प्रशासनानं सांगितलं आहे. इंडोनेशियाच्या वन मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार एल निनोच्या परिस्थितीमुळे ऐन कोरड्या हवामानाच्या काळात जंगल आणि जमिनीला अधिक आग लागण्या धोका वाढला आहे. शिकागोमध्ये काल झालेल्या गोळीबाराच्या विविध 8 घटनांमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तसंच परवा पहाटे एका 35 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली, त्याची प्रकृतीही चिंताजनक आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आणि युक्रेननं रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

0: नाही।
1: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धम्माल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
0: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: मंडळी दुपारचे 2:30 आहेत आणि चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात मी RJ श्वेता सोपारकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते।

पावसाळा सुरू झाला की आपल्या डोळ्यासमोर नेमकं काय चित्र उभं राहतं? गारगार वारा, काळी ढग, कडाडणाऱ्या विजा, धो धो कोसळणारा पाऊस आणि पावसामुळे ओली चिंब झालेली सृष्टी. पण या सगळ्यात आणखी एक सुंदर गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आणि ती म्हणजे इंद्रधनुष्य. लहानपणी पावसाळा सुरू झाला की आपल्या सगळ्यांच्याच मनात एक वेगळीच उत्सुकता असायची आणि ती म्हणजे इंद्रधनुष्य पाहण्याची. पाऊस थांबल्यानंतर जेव्हा सूर्यकिरण ढगांच्या पडद्यातून आपल्याला डोकावताना दिसायचे तेव्हा आकाशात एका क्षणात सात रंगांची एक सुंदर कमान उमटायची. हे दृश्य म्हणजे जसं काही निसर्गाने काढलेलं एक अप्रतिम चित्रच आहे असं वाटायचं. इंद्रधनुष्य पाहिलं की आजही मन त्या बालपणीच्या आठवणींमध्ये रमून जातो. मंडळी, इंद्रधनुष्य म्हणजे फक्त सात रंगांची शोभा इतकंच मर्यादित नाही तर निसर्गातल्या एका अद्भुत वैज्ञानिक घटनेचं ते प्रतीक आहे. कसं ते सांगते या गाण्यानंतर.

सूर्यप्रकाश जेव्हा पावसाच्या थेंबांमधनं जातो तेव्हा हे थेंब एखाद्या लहानशा प्रिझमसारखं काम करतात. तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा असे हे सात रंग आकाशात एका विशिष्ट क्रमाने एकत्र येतात आणि

धनुष्याकृती दिसतात. ही प्रक्रिया जितकी साधी वाटते तितकीच ती चमत्कृतीपूर्ण आहे. निसर्गाची ही किमया खरोखरच थक्क करणारी आहे. आजच्या जगात जिथं तंत्रज्ञान आणि डिजिटल क्रांती वेगाने वाढते आहे, तिथे निसर्गाशी आपलं नातं काहीसं कमी होत चाललं आहे असं वाटतं. मोबाईल, टॅबलेट आणि कम्प्युटरच्या स्क्रीनवर आपण जास्तीत जास्त वेळ घालवतो, पण खरं सौंदर्य तर बाहेर निसर्गात आहे हे मात्र आज आपण पाहत नाही आहोत. इंद्रधनुष्य पाहिलं की निसर्गाचं सुंदर असं रूप आपल्याला दिसतं आणि आपण काही क्षण त्यात हरवून जातो. अनेकदा शहरांमध्ये वाढत्या प्रदूषणामुळे किंवा उंच उंच इमारतींमुळे आपल्याला मोकळं आकाश आणि निसर्गाची अशी अद्भुत दृश्यं पाहायला मिळत नाहीत. ही खरं तर एक खेदाची गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा कधी अशी संधी मिळते तेव्हा ती नक्कीच अनुभवायला हवी. इंद्रधनुष्याला फक्त वैज्ञानिक आणि भावनिक महत्त्व नाही तर अनेक संस्कृती आणि परंपरेत त्याला वेगवेगळे अर्थ दिले आहेत. काही ठिकाणी ते शुभ मानलं जातं, काही ठिकाणी ते शांततेचं प्रतीक मानतात. आपल्या समाजात विविधतेत एकता आहे. जसं इंद्रधनुष्याचे 7 रंग एकत्र येऊन एक सुंदर कमान तयार करतात, त्याचप्रमाणे आपल्या देशातल्या विविध भाषा, धर्म आणि संस्कृतीची माणसं एकत्र येऊन एक अखंड आणि सुंदर समाज निर्माण करतात. इंद्रधनुष्य हे विविधतेच्या सौंदर्याचं आणि एकजुटीचं एक उत्तम असं उदाहरण आहे.

संपूर्ण गोलाकार इंद्रधनुष्याला इंद्रवज्र असं म्हणतात. इंद्रवज्र क्वचित आणि फक्त काही भौगोलिक ठिकाणीच दिसतं. प्रत्येक इंद्रधनुष्य हा एक पूर्ण गोल इंद्रवज्रच असतो, पण क्षितिजामुळे आपल्याला तो अर्धगोल दिसतो. पावसाचं थेंब कसे, कुठल्या दिशेनं, त्यातलं अंतर किती, किती वेगानं ते पडतायत यावर इंद्रधनुष्याचं पूर्ण गोलाकार दिसणं अवलंबून असतं. इंद्रधनुष्याचं वैशिष्ट्य असं की जो हे दृश्य पाहतो तो स्वतःलाच त्यात पाहत असतो. पाहणाऱ्याचं डोकं बरोबर मध्यभागी दिसतं. नयनरम्य रंग हे इंद्रधनुचे कोणी निर्मिले साज तयाची, आकाशाची ही निळाई कोणी उतलीतली की शाई. अवकाशातून सांडली रंगाची घागर, लपून ढगाळ अभिषेक करी का तो करुणाकर. यावेळी सार्थ होतात जेव्हा रिमझिम पावसात तेजाच्या गोळ्याचा आणि ढगांचा ऊन पावसाचा खेळ सुरू होतो आणि औचित झाडातून मोर पिसारा अवतरावा तसं आभाळाच्या अंगणातून इंद्रधनुष्य अवतरतो. पाऊस हा कधी निरागस बिनधास्त अंगावर शिरशिरे आणणारा, तर कधी खिन्न होऊन डोळ्याच्या कडा ओलावणारा, तर कधी उन्मत्त बेछूट बेधुंद होऊन मातीवर अत्तराच्या मोत्याचे सडे शिंपडणारा असं पडत असतो. तसंच पावसासोबत येणारं सुंदर रंगबिरंगी इंद्रधनुष्य सुद्धा ते आपल्याला जगायला शिकवतं. आता तुम्ही म्हणाल कसं, आपलं आयुष्यही असंच रंगांनी भरलेलं असतं नाही का? सुख दुःख, आशा निराशा, राग प्रेम, माया करुणा, मोह मत्सर ईर्षा असे अनेक रंग त्यामध्ये असतात. हे रंग निरस मनाला नवी संजीवनी देतात. मनुष्यच आयुष्य इंद्रधनुष्यासारखं क्षणभंगूर असलं तरी चालेल, पण ते वेगवेगळ्या रंगांनी परिपूर्ण असावं. मनुष्य किती काळ जगला हे महत्त्वाचं नाही, मात्र तो कसा जगला हेच इंद्रधनुष्य आपल्याला शिकवत असतं.

आणि मंडळी चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाले इथेच थांबण्याची. मिलिंद टिपणेस, प्रमोद राऊत, दीपा पालकर, प्रकाश कुलकर्णी, पीटर डाबरे, पंकज मोहोळ, सुनील स्वप्नील जोशी, नीलांबरी कुलकर्णी, शुभलक्ष्मी मस्तकार यांनी कार्यक्रम आवडत असल्याचं कळवलं आहे. खूप खूप धन्यवाद तुमचे. ठीक 3 वाजता तुम्ही मराठी बातम्या ऐकाल आणि त्यानंतर 3:10 आपली पुन्हा भेट होणारच आहे सप्तरंगी 7 या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

आकाशवाणी मुंबई नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यावरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. झारखंड मध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लाभ वितरित. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपरफुटीप्रवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले. गदारोळ सुरू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पीठासीन अधिकारी एन के प्रेमचंद्रन यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या अवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली. विरोधकांचा गदारोळ वाढल्यामुळे प्रेमचंद्रन यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली तेव्हा कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 सादर केलं. विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या कारवाईसह इतर मुद्द्यांवरून

विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज राज्यसभेच्या कामकाजातही अडथळे आले. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा वित्त, गृहनिर्माण आणि नगरविकास, रेल्वे, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. या दरम्यान विरोधकांच्या सततच्या घोषणाबाजीमुळे 2:15 वाजे

बाहेर काढण्यात आलं. आपचे आमदार विधानसभेत घालून आलेल्या टी शर्टवर उपसभापती मोहन सिंह बिष्ट यांनी आक्षेप घेतल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियममधून झारखंड विधानसभेच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात केली. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 17वा दिवस आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकारांची चौकशी सीबीआयमार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यापैकी जवळपास 98% मागण्या मान्य केल्याचा दावा सरकारनं केला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भारतीय जनता पक्षानं केली आहे. सक्तवसुली संचालनालयानं झारखंडमध्ये झालेल्या विविध भरती परीक्षांमध्ये विशेषतः JSSC CGL परीक्षेच्या आयोजनात झालेल्या कथित अनियमिततांची चौकशी सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या FIR सह इतर तक्रारींची स्वतःहून दखल घेत केंद्रीय तपास संस्थेनं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तपास सुरू केला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी गेल्या 16 दिवसांपासून विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमिततांची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड या 4 जिल्ह्यातल्या 61,216 शेतकऱ्यांना एकूण 462,81,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत. सहकार विभागाचे लातूर विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी ही माहिती दिली. यात लातूर जिल्ह्यात सुमारे 160 कोटी, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात प्रत्येकी सुमारे 106 कोटी तर बीड जिल्ह्यात सुमारे 91 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्यातल्या कर्ज खात्याचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला असून खरीप पीक कर्ज तातडीनं वितरित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. देशभक्तीचं वातावरण निर्माण व्हावं आणि विकसित भारताचं ध्येय साकार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं या उद्देशानं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. आज मुंबईत, उद्या पुण्यात तर 13 तारखेला संभाजीनगर इथल्या तिरंगा रॅलीत आपण उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर आणखी 3 विद्यार्थिनींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एकीची प्रकृती गंभीर असून इतर 15 विद्यार्थिनींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अकोला जिल्ह्यात यंदा समतल पातळी पद्धतीनं 16,519 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी करण्यात आली आहे. ही पद्धत पावसाचं वाहून जाणारं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आणि पिकांची चांगली वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात केवळ 2,280 हेक्टर क्षेत्रावर समतल पातळी पद्धतीनं पीक पेरणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं हे या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या होत्या.
बीड जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 2025 साली झालेल्या निवडणुकीत रेखा अंबुरे यांनी खोट्या कुणबी जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवल्याचा आरोप मराठा आरक्षण समितीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यानंतर अंबुरे यांचं प्रमाणपत्र रद्द केल्याच्या बातम्या

ही प्रसारित झाल्या होत्या, मात्र रेखा अंबोरे यांचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नाही असं स्पष्टीकरण बीड जिल्हा प्रशासनानं दिल्यामुळे या प्रकरणावर सध्या तरी पडदा पडला आहे. जगभरातल्या विविध देशांनी विकसित केलेल्या शेतीविषयक तंत्रज्ञानाबाबत माहिती करून देण्याच्या दृष्टीनं आयोजित केलेल्या युरोप आणि चीनच्या अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी 22 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे. भारतातल्या आशियाई सिंहांची संख्या वाढत असून त्यांचा अधिवासही वाढत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक सिंह दिनानिमित्त आज सांगितलं. या प्रजातीच्या संवर्धनासाठी सरकारची अतूट बांधिलकी आणि त्याला मिळणारा मजबूत लोकसहभाग हे देशातलं वन्यजीवाचं संरक्षण करण्याचं आणि सिंहांच्या भावी पिढ्या जतन करण्याचं प्रेरणादायी उदाहरण आहे असं प्रधानमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक करत सांगितलं. भारतीय विणकर आणि डिझायनर्सनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी बाजारपेठेच्या बदलत्या मागण्या आणि संधी ओळखून त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलव शमी राव यांनी केलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लाभ वितरित. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: 70 mm थिएटर असो किंवा स्मार्टफोन स्क्रीन, पडद्यावर दिसणाऱ्या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही. चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी साथ. दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी साथ 107.1 MHz FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.

मित्रांनो, काही चित्रपट हे कितीही वेळा पाहिले तरी त्याचं कंटाळा येत नाही, पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. एखाद्या चित्रपटाची गोष्ट, त्यातले प्रसंग, टायमिंग, रोमांचक दृश्य, मांडणी, कलाकारांचा अभिनय, संगीत, हे सगळं इतकं अचूक जुळून आलेलं असतं की बघणाऱ्याला ते आपल्या जगात घेऊन जातं. आणि त्यात जर तो पौराणिक असेल तर सत्यकथा पाहण्याचा, म्हणजे पडद्यावर पाहण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलान यांचा द ओडिसी हा चित्रपट त्या दिवशी पाहिला. प्राचीन ग्रीकच्या सर्वात मोठ्या पौराणिक कथांपैकी एक ओडिसी या महाकाव्याची तुलना ही नेहमीच भारतातलं महाकाव्य महाभारताशी होते. द ओडिसीमध्ये दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांनी ट्रोजन वॉरनंतर तब्बल 20 वर्षांनी मायदेशी परतणाऱ्या, आता ट्रोजन वॉर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आणखी आपण एक पुढचा तास आपण अजून एक करूया, ग्रीसमधल्या सर्वात बुद्धिमान योद्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओडेसियस या राजाची कथा दाखवली आहे. एखाद्या महाकाव्याला साजेशी दृश्य, त्या दृश्यांना एक अद्भुत अनुभवात बदलणारं संगीत आणि पात्रांमधली संवादांना तत्वज्ञानात रूपांतर करणारे डायलॉग्स, या सगळ्यांच्या आधारावर नोलन यांनी अशी एक जादुई कथा मांडली आहे. ही कथा ओडिसियसचा मुलगा टेलेमेकसची सुद्धा आहे, जो स्वतःला कर्तृत्ववान युवराज म्हणून सिद्ध करण्यासाठी संघर्ष करतोय, परंतु त्याला त्याच्या वडिलांच्या आदर्शांवरही ताठ मानेनं उभं राहायचंय. ज्यांच्या जिवंत राहण्याची आता कोणतीच अपेक्षा राहिलेली नाही आहे. आता हा ओडिसियस परत येणार का, आणि जर तो परतला तर तो ओडिसियस तसाच असेल का? एका अशक्य वाटणाऱ्या विजयासाठी युद्ध लढायला तो गेला होता, तो परतल्यानंतर त्याचं इथाका, जे त्याचं राज्य आहे, ते तसंच राहिलं असेल का? ही कथा एका योद्ध्याच्या घरवापसीची असेल की युद्धाची आग विझल्यानंतर राख उचलणाऱ्या व्यक्तीची असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या चित्रपटामध्ये मिळतात. या सगळ्यांपेक्षाही नोलन यांची द ओडिसी ही त्या शेकडो शूर योद्ध्यांची कथा आहे जे ओडिसियसोबत त्या ट्रोजन वॉरमध्ये होते. ऐकूया ही कथा या सुंदरशा गाण्यानंतर.

ओडिसी हे समुद्र एवढं महाकाव्य आहे, एकात एक अशा अनेक कथा यामध्ये गुंफलेल्या आहेत. आता यातलं नेमकं काय दाखवायचं हा खरं तर प्रश्न होता आणि दिग्दर्शकाची कसोटीसुद्धा. परंतु नोलन यांनी इथं ट्रोजन वॉरला केंद्रस्थानी ठेवलेलंच नाही आहे, त्यामुळे द ओडिसीमध्ये नोलन यांचं संपूर्ण लक्ष हे ओडिसीसच्या मायदेशी परतण्याच्या प्रवासावर आणि त्या प्रवासात त्याने घेतलेल्या थरारक अनुभवांवर आधारित आहे. ओडिसीससाठी हा अनुभव एखाद्या नव्या चष्म्याप्रमाणे वाटतो, म्हणजेच तो आयुष्य एका वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहतो. कठीण परिस्थितीत कोण कसं वागतोय ते तो पाहतो, माणुसकीची पारख करायला लागतो. या मार्गात त्याच्या सैन्याच्या तुकडीचा सामना एक राक्षस, विशालकाय मानव, मायावी जादूगर आणि खवळलेल्या भयानक समुद्राशी होतो. हा संपूर्ण प्रवास पडद्यावर पाहणं अत्यंत भव्य दिव्य असा सिनेमॅटिक अनुभव आपल्याला देतो. द ओडिसीच्या स्क्रीनप्लेबद्दल बोलायचं झालं तर कथा सुरुवातीला थोडी धीम्या गतीने पुढे जाऊ लागते, मात्र यात कुठेही तुम्हाला ती कंटाळवाणी वाटणार नाही. एकेका भूमिकेचं आणि कथेचे पदर उलघडत असताना एखादा सीन अचानक उत्साह निर्माण करून पुढची उत्सुकता ताणून ठेवतो. प्रेम, राजकारण, सत्ता, प्रकृती आणि पुरुषाचं शौर्य यावरच्या चित्रपटामधले हे संवाद एखाद्या तत्वज्ञानाप्रमाणेच वाटायला लागतात. यामध्ये ट्रोजन वॉर जरी केंद्रस्थानी नसलं तरी ओडिसीसच्या कथेला जितकं गरजेचं आहे तितका संदर्भ यामध्ये दाखवण्यात आलेला आहे. आपण स्वतः त्या ठिकाणी आहोत असा भास हा चित्रपट पाहताना आपल्याला होतो.

0: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. हर घर सूर्य घर.
2: नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि सदाबहार गाणी ऐकत राहण्यासाठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्ज वर FM रेनबो.
3: मंडळी, कार्यक्रम सुरू आहे सप्तरंगी साथ आणि आज आपण बोलत आहोत ओडिसी या सिनेमाबद्दल. आता ओडिसी या चित्रपटातल्या कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर ओडिसीसच्या मुख्य भूमिकेत जो आहे मॅट डेमन, त्याचा अभिनय पाहून मनामध्ये अनेक भावना जागृत होतात. त्यानं साकारलेल्या ओडिसीसबद्दल कधी सहानुभूती वाटते, कधी खंत वाटते, कधी आदरही वाटतो. हेलन ऑफ ट्रोजन वॉरचं नेतृत्व करणारा आगामेमनचा भाऊ, स्पार्टाचा राजा मेलेनोस याच्या भूमिकेतला जॉन बर्नथल याच्या दमदार अभिनयानं ते विशेष छाप सोडतात. कॅल्युसोच्या भूमिकेत चार्लीस थेरॉनला बघून सुद्धा खूप आश्चर्य वाटतं, खूपच छान काम केलं आहे त्याने सुद्धा. कलाकारांचा दमदार अभिनय असो, दिग्दर्शन असो, टेक्निकली तो किती ताकदवान असो, लेखकाची जादू असो, द ओडिसी हा या वर्षातला सर्वात शानदार सिनेमॅटिक अनुभव देणारा चित्रपट असेल हे कदाचित आपल्याला पाहायला मिळेल आता काही दिवसातच. साधारणपणे 2800 वर्षांपूर्वी लिहिलेल्या ओडिसी या महाकाव्यावर आधारित या चित्रपटाची गोष्ट ही केवळ एका शूर योद्ध्याची नाही, तर या कथेचा जो नायक आहे तो जरी ओडिसियस असला तरी त्याला त्याच्या प्रवासामध्ये जी माणसं भेटतात त्यामध्ये काही महिला, अप्सरा, जादूगर स्त्रिया, पुरातन देवता, त्यांची देववाणी, त्यांचे शाप, डावपेच आणि समोहित करणाऱ्या अशा कथा, हे सगळंच आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळतं. कथा पुढे पुढे सरकत राहते आणि त्यामुळे ओडिसियस हा केवळ एक पराक्रमी नायक न वाटता एका सामान्य माणसासारखा सुद्धा वाटायला लागतो. आता या चित्रपटाचा नायक, मुख्य नायक हा जरी पुरुष असला तरी द ओडिसीच्या कथेत आपल्याला महिलांचं वर्चस्व दिसून येतं. आजही ही कथा तितकीच प्रभावी आणि समर्पक वाटते.

आता ट्रोजन युद्ध संपल्यानंतर आपल्याला कथा ओडिसियस कुठे आहे इथपासून पाहायला मिळते. आता हा जो ओडिसियस आहे तो 7 वर्षांपासून कॅलिप्सो नावाच्या एका अप्सरेसोबत ओगेजिया बेटावर अडकलेला असतो आणि समुद्रकिनारी बसून आपल्या राज्यात परतण्याची वाट शोधत असतो. ट्रोजन युद्धात पराक्रम गाजवणारा हा योद्धा इथे मात्र आपल्याला पूर्णपणे असहाय्य वाटतो. त्याची या बेटावरून मुक्तता करण्यासाठी त्याला काही देवता मार्ग दाखवतात, परंतु ओडिसियस केवळ कॅलिप्सोमुळेच अडकलेला नसतो तर तो स्वतःच्या मनाशीही संघर्ष करत असतो. आता ह्या कॅलिप्सोकडे कमळाची फुलं असतात, ते कमळ खाल्ल्यानंतर काही काळासाठी त्याला विस्मरण होत असतं. कॅलिप्सो त्याच्या प्रेमात असते आणि त्यामुळे त्याने जाऊ नये आपल्या मायदेशी असं तिला वाटत राहतं आणि म्हणून ती कमळाची फुलं त्याला खायला देत राहते आणि काही काळासाठी त्याची जी स्मृती आहे ती त्याचं त्याला विस्मरण होत राहतं. त्यानंतर आजच्या काळात पाहिलं तर ट्रोजन युद्धामधल्या अनुभवांमुळे त्याला मानसिक धक्का बसलेला आहे असं वाचताना आपल्याला वाटू शकतं. हे जर महाकाव्य आपण पुस्तकाच्या रूपात वाचलं तर आणि त्यामुळे त्याला घरी परतण्याचा निर्णय घेणं हे कठीण होत असतं. ओडिसियस कॅलिप्सोला सांगतो की त्याची पत्नी जी आहे तिचं नाव आहे पेनेलोप. ती अतिशय सुंदर असली तरी ती एक सर्वसामान्य स्त्री आहे आणि त्यामुळे तिच्या सौंदर्याशी तुलनाही तुझ्याशी होऊ शकत नाही. तिकडे ओडिसियसच्या अनुपस्थितीमध्ये त्याची जी पत्नी असते पेनेलोप ती मात्र सर्व राज्यकारभार सांभाळत असते. एक ना एक दिवस ओडिसियस परत येईल या आशेवर ती जगत असते. तिच्याशी लग्न करून इथाक देशाचा राजा बनण्याची इच्छा असलेले अनेक जण राजवाड्यामध्ये येतात, पेनेलोपशी लग्न करण्याचे मनसुभे आखतात, पण पेनेलोप आपल्या शौर्यानं आणि चातुर्यानं स्वतःला त्यांच्यापासून दूर ठेवते. पुढे काय होतं हे सांगते या गाण्यानंतर.

आता ही ओडिसियसची जी पत्नी असते पेनेलोप, तिला विणकामाची आवड असते. ती दरबारात एक अट घालते की मी एक वस्त्र विणते आणि ज्या दिवशी हे वस्त्र विणून पूर्ण होईल त्या दिवशी मी लग्न करण्याचा निर्णय घेईन. आता पेनेलोप फार हुशार असते, ती काय करते तर ती दिवसा वस्त्र विणते पण रात्री तेच वस्त्र पुन्हा उसवून टाकते आणि त्यामुळे तिचं काम कधीच पूर्ण होत नाही. तिच्या या चतुराईमुळे तिचं दुसरं लग्न पुढे पुढे सरकत राहतं. वरवर पाहता अगदी साधा वाटत असलेला हा प्रसंग या महाकाव्यातला सर्वात संस्मरणीय प्रसंग मानला जातो. पेनेलोप अजून किती वर्ष लग्न टाळत राहील यावरच ओडिसियसला पुन्हा आपल्या राज्याचा राजा होता येईल का हे अवलंबून असतं. असेच दिवस जात राहतात. इथं ओडिसियस युद्ध संपल्यानंतर आपल्या उरल्या सुरल्या सैन्याला घेऊन मायदेशी यायला निघतो. जवळपास 10 वर्ष त्याचा हा प्रवास सुरू असतो. या 10 वर्षात त्याला खूप भयंकर संकटांचा सामना करावा लागतो. सुरुवातीला फक्त एकच डोळा असलेल्या एका भल्या मोठ्या राक्षसाच्या तावडीत ते सापडतात. तिथून ते स्वतःची सुटका कशी करून घेतात ते पाहण्यासारखं आहे. त्यानंतर ते एका बेटावर पोहोचतात जिकडे अनेक हिंस्त्र पशु फिरत असतात. आता ते त्याला काही करत नाहीत आणि हे पण एक आश्चर्यकारक असतं की हिंस्त्र पशु असून सुद्धा ते त्यांना काहीच करत नाहीत. ओडिसियस आणि त्यांचे सैनिक हे अन्नाच्या शोधात तिथे मग फिरत फिरत एका घराजवळ पोहोचतात. आता जिथे ते पोहोचतात ते घर असतं एका जादूगर स्त्रीचं. ती आपल्या जादूनं माणसाचं रूपांतर प्राण्यामध्ये करते आणि सेवा करण्यासाठी आपल्याजवळ त्यांना ठेवून घेते. अशी अनेक माणसं ओडिसियसला आपल्या प्रवासात भेटतात. या प्रवासात ओडिसियसला मदत करणाऱ्या देवतांमध्ये सर्वात महत्त्वाची देवता म्हणजे अथेना. ट्रोजन युद्धातही तिने त्याला मदत केली असते. अशी अनेक माणसं ओडिसियसला या चित्रपटामध्ये मिळतात. या चित्रपटात सायरेन्स नावाच्या स्त्रिया दाखवल्या, त्या इतक्या मधुर गातात की ऐकणारा मंत्रमुग्ध होऊन जातो. पण त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्या त्यांची शिकार करतात. आता ह्या स्त्रियांचा चेहरा जो आहे तो माणसासारखा असतो आणि बाकी शरीर मात्र पक्ष्यांचं आहे. यात काही जलपरीसुद्धा आहेत. परंतु ओडिसियस त्यांच्या रूपापेक्षा त्यांच्या सुमधुर गाण्यांचं वर्णन करतो, कारण त्या गाण्यात पुरुषांवर भुरळ पाडून त्यांना मृत्यूच्या दिशेनं खेचून नेण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. सायरेन्सच्या समोरच्या माळरानावर भूतकाळामध्ये त्यांच्या गाण्याच्या मोहात पडून प्राण गमावलेल्या अनेक पुरुषांची हाडं विखुरलेली दिसतात. तरीही ओडिसियस हे गाणं ऐकण्याचा धोका पत्करतो. तो आपल्या सहकाऱ्यांच्या कानामध्ये हे मेण घालतो आणि त्यांचे कान तात्पुरती बंद करतो. पण त्याला मात्र ते हे संगीत ऐकायचं असते. मग तो काय करतो तर तो सांगतो त्याच्या सहकाऱ्याला की स्वतःला मला तुम्ही जहाजाच्या खांबाला घट्ट बांधून ठेवा जेणेकरून गाण्याच्या मोहात पडून मी उडी मारू शकणार नाही. आता ह्या सायरेन्सचा आवाज इतका मधुर असतो, तितकाच तो जीवघेणासुद्धा असतो. आणि मगाशी ज्या स्त्रीचा उल्लेख केला ती जादूगर स्त्री म्हणजे सरसी तिचं नाव आहे. ती पण एक सुंदर पण अतिशय धोकादायक अशी स्त्री आहे. तिला पहिल्यांदा पाहिल्यानंतर ती खरं तर निरुप्रदी वाटते, पण सायरेन्सप्रमाणे तीसुद्धा तिच्या मोहक रूपाने जादुई शक्तीने प्राण्यांमध्ये रूपांतर करते माणसाचं. आता महाकवी जे होमर आहेत ज्यांनी हे काव्य लिहिलं आहे तिला एक जादूगर स्त्री म्हणून या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे. औषधी वनस्पती आणि जादुई पियांच्या सहाय्यानं ती ओडिसियसच्या सहकाऱ्यांचं रूपांतर डुकरांमध्ये करते. ओडिसियसच्या प्रवासात भेटलेल्या इतर अनेक गूढ पात्रांप्रमाणे सरसी ही केवळ अडचणी निर्माण करत नाही तर ती त्याला मदतसुद्धा करते. ओडिसियसच्या कथा इतक्या रंगतदार, कल्पनारम्य, थरारक आहेत की त्या कितपत खऱ्या आहेत असा प्रश्न आपल्याला पडतो. पण हाच या महाकाव्याचा मोठा आकर्षण बिंदूसुद्धा आहे. यामुळेच ओडिसियस इतर नायकांपेक्षा वेगळा ठरतो. लेखिका एमिली विल्सन यांनी ओडिसीचं भाषांतर केलं आहे इंग्रजीमध्ये. एमिली यांनी त्याचं वर्णन गुंतागुंतीचा माणूस असं केलं आहे. त्यात त्यांनी तो परिस्थितीनुसार आपली ओळख आणि कथा कशी बदलतो ते दाखवलं आहे. फसवणूक करण्यात तरबेज असल्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व मध्येमध्ये फार गुंतागुंतीचं वाटतं. तरी सुद्धा तो अत्यंत बुद्धिमान, कल्पक आणि काही उणीवा असलेला नायक आहे आणि त्यामुळेच तो प्राचीन ग्रीक कथांमधला सर्वात मानवी वाटणारा असा तो नायक ठरतो. महिलांचं आकर्षण आणि फेशियन्स लोकांसारखी वैभवशाली जगाचा मोह असतो आणि हीच त्याची खरी ताकद ठरते आणि अनेक संकटांचं कारणसुद्धा बनते. अशी ही ओडिसियसची कथा आजच्या वाचकालासुद्धा खूप छान आपलीशी अशी वाटते.

आणि मंडळी सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ठीक 3:58 तुम्ही मराठी ठळक बातम्या ऐकाल आणि त्यानंतर 4 आपली पुन्हा भेट होणारच आहे सांजेच्या पारी या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपरफुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मंजूर झालं. विविध न्यायाधिकरण मधल्या सदस्य आणि अध्यक्षांच्या नेमणुका, प्रशासन आणि कारभारात पारदर्शकता आणि सक्षमता आणि सुधारणा तसंच स्वतंत्रपणाची खातरजमा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग नेमण्याचा प्रस्तावही यामध्ये आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर आणखी 3 विद्यार्थिनींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एकीची प्रकृती गंभीर असून इतर 15 विद्यार्थिनींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आणि याबरोबरच या ठळक बातम्या संपल्या. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz Musically yours.
1: गावाचं कितीही मोठं टाउन झालं तरी असतो मनात एक गप्पा. सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा. शनिवारी घेऊ नाट्य संगीताचा आस्वाद. मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद. सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सांजेच्या पारी.
2: नमस्कार मंडळी, सांजेच्या पारी या कार्यक्रमात मी RJ श्वेता सोपारकर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफू दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधले, नभो मंडपी कुणी भासे. बालकवींची ही कविता आपल्या सगळ्यांचीच लाडकी आहे. मंडळी 13 तारखेपासून म्हणजेच येत्या गुरुवारपासून श्रावण सुरू होतोय. श्रावण महिना आला की मनात नकळत एक शांत भक्तिमय भाव निर्माण होतो. आकाशात ढगांची गर्दी, मृदू पावसाची सर, हिरवाईनं नटलेला निसर्ग म्हणजे श्रावण. भारतीय संस्कृतीत श्रावण मास हा केवळ एक महिना नसून तो भक्ती, संयम, श्रद्धा आणि आत्मशुद्धीचा कालखंड मानला जातो. हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यानंतर येणारा महिना म्हणजे श्रावण. साधारणपणे जुलै ऑगस्ट या काळात श्रावण मास येतो. या काळात पावसाचं प्रमाण जास्त असल्यानं निसर्ग नव्याने बहरतो. धार्मिक दृष्टिकोनातून हा महिना भगवान शंकरांना अत्यंत प्रिय मानला जातो. पुराण कथानुसार समुद्रमंथनाच्या वेळी निघालेलं विष भगवान शंकरांनी प्राशन केलं. त्या विषाचा परिणाम कमी करण्यासाठी देवतांनी श्रावण महिन्यात शिवलिंगावर जलाभिषेक केला आणि त्यामुळे श्रावण महिन्यात शिवपूजेचं विशेष महत्त्व आहे. आजही श्रावणी सोमवार जलाभिषेक, रुद्राभिषेक यांना भक्त मोठ्या संख्येनं सहभागी होतात. ऐकूयात शंकराचं हे सुंदर

मित्रांनो, श्रावण महिन्यातला प्रत्येक सोमवार विशेष पुण्यदायी असा मानला जातो. अनेक स्त्री आणि पुरुषसुद्धा श्रद्धेनं श्रावणी सोमवारचं व्रत करतात. या व्रतामुळे मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं. श्रावण म्हणजे केवळ पूजापाठ नाही तर निसर्गाशी होणारा आत्मीय संवाद आहे. उन्हाळ्यानं होरपळलेली पृथ्वी पावसाच्या थेंबांनी शीतल होते, थंड होते, शांत होते. शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा महिना आशेचा किरण घेऊन येतो. हिरवीगार शेतं, वाहणाऱ्या नद्या, फुललेली झाडं, निसर्ग जणू देवपूजेचीच तयारी करत असतो. नागपंचमी हा श्रावणातला सगळ्यात महत्त्वाचा सण. नागपंचमी हा सण सर्पपूजेचा आहे. नागाला देवतेचं स्थान देऊन निसर्गातलं संतुलन जपण्याचा संदेश यामधून मिळतो. त्यानंतर येते ती हरतालिका. या हरतालिकेचं व्रत विशेषत महिलांसाठी महत्त्वाचं मानलं जातं. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक सौख्यासाठी हे व्रत केलं जातं. त्यानंतर येते श्रावणी अमावास्या. या दिवशी पितृकार्य, वृक्षपूजन आणि दानधर्माला महत्त्व दिलं जातं. निसर्ग संवर्धनाचा संदेश या सणामधनं मिळतो. श्रावण महिन्यात सात्विक आहाराचं महत्त्व सांगितलं जातं.

उपवास, फलाहार, उपासाचे पदार्थ यामुळे शरीरशुद्धी होते. पावसाळ्यातल्या आजारांपासून सुद्धा त्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी संयम हा खूप महत्त्वाचा असतो आणि हेच उपवास आपल्याला सांगत असतो.

0: नमस्कार, मी केदार शिंदे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या. ऐकत रहा FM रेनबो.
1: मंडळी, कार्यक्रम सुरू आहे सांजेचे पारी आणि आज आपण बोलत आहोत श्रावण महिन्याबद्दल. या महिन्यामध्ये जप, ध्यान, वाचन, नामस्मरण यांनासुद्धा विशेष महत्त्व आहे. यामुळे मन शांत राहतं, आपले विचार सकारात्मक होतात. श्रावण मास म्हणजे स्वतःकडे पाहण्याची, आत्मपरीक्षण करण्याची संधी. आजच्या धकाधकीच्या जीवनात श्रावण महिना आपल्याला थांबायला शिकवतो. निसर्गाशी जोडून राहण्याचा, श्रद्धा जपण्याचा आणि मानसिक शांती मिळवण्याचा हा काळ आहे. मोबाईल, सोशल मीडिया यांच्या गोंगाटातून बाहेर पडून स्वतःसाठी वेळ देण्याची प्रेरणा हा महिना देतो. मराठी घराघरात श्रावणात खास सणवार, पूजा अर्चा, पारंपरिक पदार्थ, हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र यांचं विशेष महत्त्व असतं. हा महिना संस्कृती जपणारा आणि नाती घट्ट करणारा आहे. श्रावण महिना हा केवळ धार्मिक नाही तर निसर्ग संवर्धन, आरोग्य आणि मानसिक शांतीचा संदेश देणारा पवित्र काळ आहे. श्रावण महिन्याचं महत्त्व शब्दात मांडणं कठीण आहे. भक्ती, निसर्ग आणि सण यांचा असा सुंदर संगम क्वचितच अनुभवायला मिळतो. हा महिना आपल्याला श्रद्धा, संयम, प्रेम आणि शांततेची शिकवण देतो आणि म्हणूनच श्रावण मास हा प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ठरतो.

मोहम्मद रफींच्या आवाजातलं हे सुंदर असं गाणं मला आठवतं. लहानपणी माझे बाबा हे गाणं लावून आम्हाला उठवायचे, तेव्हा गजर वगैरे असं न लावता ह्या गाण्याने रोज अशी पवित्र अशी छान सुरुवात व्हायची आणि त्याची आज आठवण झाली. आता हा श्रावण मास म्हणजे व्रतवैकल्यांचा आणि सणावारांचा महिना. दर मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते, तसंच शनिवारी मारुतीची आराधना केली जाते. नारळी पौर्णिमेला सागराला भक्तिभावानं नारळ अर्पण केला जातो. रक्षाबंधन हा सण देखील याच महिन्यात साजरा करण्याची पद्धत आहे. श्रावणातल्या अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतात. या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला असं पुराणात सांगितलंय आणि म्हणून या दिवशी भाविक उपवास करतात आणि कृष्ण जन्माचा सोहळा साजरा करतात. श्रावणातल्या नवमीला बालगोपाल गोपाळकाला दहीहंडी साजरी करतात. त्यानंतर येतो तो बैलपोळा, याला श्रावणी पोळा असं सुद्धा म्हणतात. शेतकरी आपल्या बैलांच्या गळ्यात घुंगराच्या माळा घालतात, त्यांची सजावट करतात. या दिवशी शेतकरी आपल्या बैलाची पूजा करतात, बैलांना नैवेद्य दाखवतात आणि सर्व गावकरी मिळून या बैलांची गावामध्ये मिरवणूक काढतात. बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. शेतकऱ्यांसाठी श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण शेतकरी अनेक प्रकारची धान्य, भाजीपाला, फुलं इत्यादी पेरतात. भात, मका, ज्वारी, बाजरी, सूर्यफूल आणि अनेक प्रकारच्या भाज्यांची पेरणी या महिन्यामध्ये केली जाते. रक्षाबंधनाशी संबंधित खूप सुंदर असं गाणं मी आता तुम्हाला ऐकवणार आहे.

एप्रिल ते जून या कडाक्याच्या उष्णतेमुळे माणूस आणि प्राणी दोघांचेही हाल होतात. झाडं, नद्या, कालवे, तलाव, विहिरी अशा कोरड्या पडलेल्या असतात आणि अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन लोकांचे हाल होत असतात. श्रावण महिन्यातल्या मुसळधार पावसामुळे पृथ्वीच्या या दयनीय वातावरणाला नवसंजीवनी मिळते आणि सगळीकडे आनंदाची नवी लहर दिसू लागते. श्रावण महिन्याचं महत्व प्राचीन काळापासून चालत आलंय. पुराणात समुद्र मंथन फक्त श्रावण महिन्यातच होतं. श्रावण महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वती पृथ्वीवर वास करतात. श्रावण हा महिना माणूस, प्राणी आणि पक्षी अशा सगळ्यांसाठीच आनंदाचं वातावरण घेऊन येतो. या महिन्यात प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं दान करण्याला अत्यंत महत्व देण्यात आलंय. यामध्ये गरिबांना भोजन देण्याची विशेष प्रथा मानण्यात आली आहे. वेगवेगळी देवस्थानं आणि मंदिरांमध्ये या संपूर्ण महिन्यात कथा, पुराण यासारखे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. श्रावण महिना म्हणजे निसर्ग आणि परंपरा या दोघांची सांगड घालणारा एक विशेष काळ. चातुर्मासातला सर्वात श्रेष्ठ महिना म्हणून देखील याची ओळख आहे. आषाढ महिन्याच्या अमावस्येला दिव्यांची आरास केल्यानंतर श्रावणाची खऱ्या अर्थानं सुरुवात होते आणि व्रतवैकल्यांना सुरुवात करून प्रत्येक जण या महिन्याचं स्वागत करतो. श्रावण म्हणजे पाऊस, श्रावण म्हणजे निखळ वातावरण, श्रावण म्हणजे देवाची ओढ, याचं अगदी छान मिळून येणारं असंही सूत्र आहे.

गोकुळाष्टमी हा सुद्धा श्रावण महिन्यातला एक महत्त्वाचा सण आहे. राधा आणि कृष्ण यांना हिंदुळ्यावर बसवून झोके दिले जातात आणि त्यासंबंधीची गाणी गायली जातात. गोकुळाष्टमी हा उत्सव एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत चालतो. कृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव साजरा करतात. नंदाला पुत्र झाला असं समजून या दिवशी हळदी कुंकू मिसळलेलं पाणी पिचकारीनं उडवलं जातं. विशेषत बिहारमधील वैजनाथ या ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या शिवमंदिरात गंगेचं पाणी कावडीतून वाहून नेऊन शिवपिंडीला अभिषेक करण्याची परंपरा आहे. अशी कावड खांद्यावर घेऊन चालत जाणाऱ्या भाविकांना कावडिया असं म्हटलं जातं आणि अत्यंत भावपूर्ण वातावरणात गोकुळाष्टमी साजरी केली जाते.

0: स्टार्ट हैपनिंग अस्तो सदामियता ड्रीमिंग। नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड।
1: नमस्कार, मी विश्वजीत जोशी।
0: आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो वाहिनीवर।

आणि मंडळी, सांजेच्या पारी या कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पहाटे आरजी रश्मी वारंग तुमच्यासोबत असेल. पुन्हा आपली भेट लवकरच होईल. सुंदर अशा भक्तिगीतानं तुमचा निरोप घेते आहे आणि तोपर्यंत ऐकत रहा आणि ऐकवत रहा आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मंजूर झालं. विविध न्यायाधिकरणांमधल्या सदस्य आणि अध्यक्षांच्या नेमणुका, प्रशासन आणि कारभारात पारदर्शिता, सक्षमता आणि सुधारणा तसंच स्वतंत्रपणाची खातरजमा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग नेमण्याचा प्रस्तावही त्यात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. झारखंडमध्ये झालेल्या विविध भरती परीक्षांच्या आयोजनात झालेल्या कथित अनियमिततांची चौकशी सक्तवसुली संचालनालयानं सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीसह इतर तक्रारींची स्वतःहून दखल घेत ईडीने मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर आणखी 3 विद्यार्थिनींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एकीची प्रकृती गंभीर असून इतर 15 विद्यार्थिनींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 संसदेत मंजूर। गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी आवश्यक साधनं उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांचं नागपुरात प्रतिपादन। गडचिरोली जिल्ह्यातल्या जपतलाई इथल्या आश्रमशाळेत 3 विद्यार्थिनींचा सर्व

0: डिजिटल बँकिंग पद्धतींशी संबंधित पुराव्यांच्या तरतुदींना कायदेशीर मान्यता देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. या विधेयकानुसार बँकर्स बुक्समधील इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल नोंदी न्यायालयीन प्रक्रियेत ग्राह्य वैध आणि कायदेशीर पुरावा म्हणून स्वीकारल्या जातील. राज्यसभेनं चर्चेनंतर कर आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर करून ते लोकसभेकडे परत पाठवलं. लोकसभेनं न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं आहे. विविध न्यायाधिकरणांच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या पात्रता नियुक्ती आणि सेवा अटींमध्ये एकरूपता आणणं तसंच न्यायाधिकरणांच्या प्रशासनात कार्यक्षमता स्वायत्तता आणि पारदर्शकता वाढवणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. या विधेयकात राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग स्थापन करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान नीट पेपरफुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले, त्यामुळे लोकसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधनं उपलब्ध करून देण्याबरोबरच रोजगार आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना प्राधान्य देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. दिव्यांगांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात येत आहे. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी भविष्यातही अशा शिबिरांचं सातत्यानं आयोजन करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात सांगितलं. दृष्टीहीन कर्णबधीर आणि दिव्यांग लाभार्थ्यांना जयपूर फूट आणि अन्य सहाय्यक साहित्य वितरणासाठी आयोजित शिबिराचा समारोप आज कविवर्य सुरेश भट सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. शासन कर्णबधीर मुलांच्या उपचारासाठी कॉक्लिअर इम्प्लांट सुविधेत सवलत देत असल्याचं ते यावेळी म्हणाले.
1: महाराष्ट्रामध्ये कॉक्लिअर इम्प्लांटचे जे काही ऑपरेशन आहेत त्याला 6 ते 8 लाख रुपये लागतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हे ऑपरेशन मोफत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि गेले काही वर्ष सातत्याने हे ऑपरेशन आपण मोफत करतो आणि आपला तर प्रयत्न पुढे असा आहे की एक मोठं सर्वेक्षण करत राहायचं की ज्यातनं कुठेही आपल्याला जर 10 वर्षाच्या आतली मुलं ही त्या ठिकाणी कर्णबधीर आढळली तर त्यांचं कॉक्लिअर इम्प्लांटचं ऑपरेशन त्या कालावधीत जर आपण केलं तर ते कधीच कर्णबधीर राहत नाही. ते हळूहळू स्पीच थेरपीने बोलायला लागतात, ऐकायला लागतात आणि हा देखील प्रयत्न मोठ्या प्रमाणात आपण करतोय.
0: फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की दिव्यांग व्यक्तींच्या गरजेनुसार जयपूर फूट साहित्य तसंच विविध सहाय्यभूत साधनांचं मोजमाप करून त्याचं निःशुल्क वितरण करण्यात आलं. 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या शिबिराला अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं. दिव्यांग व्यक्तींच्या UDID कार्डसाठी झोननिहाय कामकाज करण्यात यावं अशी सूचना त्यांनी यावेळी केली. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल मध्यरात्री विषारी सापानं चावा घेतल्यानं 3 आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर 3 विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून त्यापैकी एकीची प्रकृती गंभीर आहे. रविवारी रात्री जेवणानंतर विद्यार्थी झोपले असताना रात्री 2 ते 2:30 सुमारास सर्पदंशाची घटना घडली. उपचारादरम्यान इयत्ता 6वीतील 12 वर्षीय दीपिका लकडा, 14 वर्षीय सुष्मिता मंडल आणि 8 वर्षीय अनु कोरेटी यांचा मृत्यू झाला. कविता किरंगे आणि समृद्धी नैताम यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून समृद्धीची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान दीपिका मडावी हिला पुढील उपचारांसाठी जिल्हा प्रशासनानं हेलिकॉप्टरद्वारे एअरलिफ्ट करून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर विशेष वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहे. अन्य 15 विद्यार्थिनींनाही निरीक्षणाखाली ठेवण्यात आलंय. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल आज आश्रमशाळेला आणि रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार असून या घटनेची आदिवासी विकास विभाग आणि प्रशासनामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान दोषींवर कठोर कारवाईची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष मारोतराव कोवासे यांनी आश्रमशाळेच्या अधीक्षक भाग्यश्री चिलमवार यांना निलंबित केलंय. दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही आणि सखोल चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी स्पष्ट केलं. आश्रमशाळांमधील निवासी परिसराची सुरक्षितता, विद्यार्थ्यांची देखरेख आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देण्याच्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणाची 22 जून रोजी नोटीस जारी केल्या होत्या.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथं 151.10 कोटी रुपये खर्चाच्या 400 खाटांच्या अत्याधुनिक शासकीय

रुग्णालयाच्या इमारतीचं भूमिपूजन ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झालं. यावेळी पालकमंत्री डॉ पंकज भोयर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर उपस्थित होत्या. मंत्री गोरे यांनी हे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटसह परिसरातील नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सेवेचं महत्वाचे केंद्र ठरेल असं सांगितलं. त्यांनी आजनसरा देवस्थानाला ब वर्गाचा दर्जा देण्यासह विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. तसंच हिंगणघाट, समुद्रपूर आणि सेलू पंचायत समिती इमारतींसाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. वर्धा जिल्ह्यातील सेलू बसस्थानकाचं छत अवघ्या 2 वर्षात कोसळल्याच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी खासदार अमर काळे यांनी एसटी महामंडळाकडे केली आहे. दुरुस्तीसाठी नव्यानं सरकारी निधी खर्च न करता संबंधित कंत्राटदाराकडूनच काम करून घ्यावं अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे. निविदा प्रक्रिया, बांधकामाचा दर्जा, गुणवत्ता तपासणी आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली. आमची शाळा वाचवा, आमचं भविष्य वाचवा, आम्हाला शिक्षण द्या असे फलक हातात घेऊन वणी तालुक्यातील परमडोह इथल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिली. शाळेत मंजूर 4 पैकी केवळ 1च शिक्षक अध्यापन करत असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तात्काळ नियमित शिक्षकांची नियुक्ती करून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि अवकाश तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळावी या उद्देशानं भंडारा जिल्ह्यातील 41 विद्यार्थी इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले. जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत इस्रो भेटीमुळे त्यांच्या वैज्ञानिक ज्ञानात भर पडेल असा विश्वास व्यक्त केला. जिल्ह्यातील 7ही तालुक्यातील विद्यार्थ्यांसह 4 शिक्षक कर्मचारी आणि 1 डॉक्टर या दौऱ्यात सहभागी झाले असून इस्रोच्या संशोधन, उपग्रह निर्मिती आणि अवकाश तंत्रज्ञानाची माहिती त्यांना प्रत्यक्ष पाहता येणार आहे. 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या कालावधीत अवयवदान जनजागृती अभियानानिमित्त अमरावतीच्या विभागीय अतिविशेष रुग्णालयातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याअंतर्गत आज जनजागृती रॅली काढण्यात आली. अवयवदानाबाबत जनजागृती करण्याचा संदेश देत नागरिकांनी अवयवदानासाठी पुढे यावं असं आवाहन याद्वारे करण्यात आलं. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत महानगरपालिकेच्या वतीनं नागपुरातील रेशीमबाग इथल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं असून उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रदर्शनीमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत क्षणांची तसंच बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गीताच्या संदर्भातील छायाचित्र लावण्यात आली आहे. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी आगामी काही तासांसाठी वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी केलाय. या काळात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची तसंच हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 संसदेत मंजूर. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी आणि सक्षम करण्यासाठी आवश्यक साधनं उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. गडचिरोली जिल्ह्यातल्या जपतलई इथल्या आश्रमशाळेत 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशानं मृत्यू, अधीक्षक निलंबित. आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथं 400 खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयाच्या इमारतीचं ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. करनिर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत तिरंगा यात्रा. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 4थ्या आणि शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात.

0: झाली. मात्र नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 आज संसदेनं मंजूर केलं. राज्यसभेनं चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं होतं. या विधेयकाद्वारे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ऍक्ट 2007, आयकर कायदा 2025 आणि वित्त कायदा 2026 यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितलं की बाह्य आर्थिक धक्क्यांचा प्रभाव कमी करणं, देशांतर्गत अर्थव्यवस्थेत स्थिरता सुनिश्चित करणं आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या प्रमुख क्षेत्रांना आधार देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. याव्यतिरिक्त या विधेयकाद्वारे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांना सरकारी रोख्यांमधल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर आयकर भरण्यापासून सूट मिळेल. तसंच या विधेयकाद्वारे यूपीआय वापरकर्त्यांवर कोणताही कर किंवा व्यवहार शुल्क लादलं जाणार नाही आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींना शुल्काबाबतचं कायदेशीर संरक्षण यापुढेही मिळत राहील. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मंजूर झालं. विविध न्यायाधिकरणांमधल्या सदस्य आणि अध्यक्षांच्या नेमणुका, प्रशासन आणि कारभारात पारदर्शकता आणि सक्षमता तसंच सुधारणा तसंच स्वतंत्रपणाची खातरजमा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग नेमण्याचा प्रस्तावही या विधेयकात आहे. या कायद्याद्वारे राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग स्थापन करण्याचा प्रस्तावही यात आहे. 2047 विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर छोट्या गोष्टींमध्ये जातीधर्माच्या भेदांमध्ये अडकून चालणार नाही तर एकत्र चालायचा मंत्र अंगीकारायला हवा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वरळीत आज त्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारक फासावर गेले, सैनिकांनी सीमेवर मरण पत्करलं, भारतवासियांनी मोठा संघर्ष केला, तो तिरंगा आकाशात चंद्रसूर्य असेपर्यंत खाली उतरणार नाही असं ते म्हणाले.
1: आज जरी तिरंगा यात्रा आपण काढत असलो तरी तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, तिरंग्याचा सन्मान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचं संविधान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचा स्वाभिमान तो आमच्या मनामध्ये आहे.
0: भारतानं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. काही शक्ती देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये लुडबुड करून भारताची घोडदौड रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना थोपवायची ताकद आजच्या भारतात आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. नागपूर जिल्ह्यातल्या अस्थिव्यंग आणि कर्णबधीर दिव्यांगांना फडणवीस यांच्या हस्ते मोफत जयपूर फूट आणि इतर साधनांचं वाटपही करण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज तिरंगा यात्रा काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व 8 खासदारांच्या शिष्टमंडळानं कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्यासह आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि महाराष्ट्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली. दुष्काळ, कांद्याचे दर, चंद्रभागा नदीतलं प्रदूषण इत्यादींसह आपापल्या मतदारसंघातले प्रश्न या खासदारांनी प्रधानमंत्र्यांसमोर मांडले अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. नीट परीक्षेबाबतच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या समस्या, पाण्याचं व्यवस्थापन तसंच शिक्षण क्षेत्रात अडचणींबाबत प्रधानमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक आणि ठोस पावलं उचलू असं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिल्याचं पवारांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर चिंताजनक प्रकृती असलेल्या एका विद्यार्थिनीला पुढच्या उपचारासाठी हेलिकॉप्टरनं नागपूरला हलवलं आहे. इतर 2 जणींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून इतर 15 जणींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच जखमी विद्यार्थिनींच्या उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. युवकांनी आधुनिक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन तंत्रज्ञान आत्मसात

करण्याबरोबरच प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेत नवा भारत घडवावा असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते आज नाशिक इथं आयोजित चतुर्वेद संमेलन आणि राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. वेद हे केवळ प्राचीन ज्ञानाचं भांडार नसून विकासाची दिशा देणारं आणि भारताची समृद्ध सांस्कृतिक विरासत जपणारं अमूल्य ज्ञान आहे असंही ते म्हणाले. शिवसेना

नागपुरात संयुक्त जेल भरो आंदोलन केलं. नागपूरच्या संविधान चौकात आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. पोलिसांनी विनंती केल्यानंतर त्यांनी रस्ता मोकळा केला आणि जेल भरो आंदोलन केलं. शाळा आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मागण्यांसाठी शालेय विद्यार्थ्यांनी आज यवतमाळ जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. वणीच्या परमडोह इथल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांची तातडीनं नियुक्ती करावी आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबवावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. राज्यातले कामगार, शेतकरी, शेतमजूर वर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय ट्रेड युनियन आणि अखिल भारतीय किसान सभेनं आज धुळ्यात जेल भरो आंदोलन केलं. यामुळे धुळे शहरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी भ्रष्टाचार विरोधी विशेष न्यायालयानं 24 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींची त्यांच्या पोलीस कोठडीच्या काळात स्वतंत्र चौकशी केली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत महानवर यांना आज ब्रिगेडियर SPS रौतेला यांच्या हस्ते मानद कर्नल ही पदवी प्रदान करण्यात आली. उच्च शिक्षण क्षेत्राचं उत्कृष्ट नेतृत्व, प्रदीर्घ समर्पण तसंच राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि शिस्त रुजवण्यात योगदान दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. अकोला जिल्ह्यात यंदा समतल पातळी पद्धतीनं 16,519 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी करण्यात आली आहे. ही पद्धत पावसाचं वाहून जाणारं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आणि पिकांची चांगली वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात केवळ 2,280 हेक्टर क्षेत्रावर समतल पातळी पद्धतीनं पीक पेरणी करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. मात्र या पद्धतीनं पीक पेरणी करायला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. पेरणीचं प्रमाण वाढलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. करनिर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत तिरंगा यात्रा. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 24 ऑगस्टपर्यंत वाढ. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 4थ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपरफुटीबाबत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले. हा गदारोळ सुरू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 आज संसदेनं मंजूर केलं. राज्यसभेनं चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं होतं. या विधेयकाद्वारे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ऍक्ट 2007, आयकर कायदा 2025 आणि वित्त कायदा 2026 यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की बाह्य

आर्थिक धक्क्यांचा प्रभाव कमी करणं, देशांतर्गत अर्थव्यवस्थेत स्थिरता सुनिश्चित करणं आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळं प्रभावित झालेल्या प्रमुख क्षेत्रांना आधार देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. याव्यतिरिक्त या विधेयकाद्वारे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांना सरकारी रोख्यांमधील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर आयकर भरण्यापासून सूट मिळणार.

0: ची खातरजमा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग नेमण्याचा प्रस्तावही या विधेयकात समाविष्ट आहे. या कायद्याद्वारे राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग स्थापन करण्याचा प्रस्तावही त्यात समाविष्ट आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण 20% जास्त वाढवण्याबाबत सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राज्यसभेतील एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना दिली. इथेनॉलच्या अधिक मिश्रणाबाबतचा कोणताही भविष्यातला निर्णय हा सविस्तर वैज्ञानिक आणि तांत्रिक अभ्यास तसंच वाहन उत्पादक आणि तेल विपणन कंपन्यांसह अन्य घटकांशी सल्लामसलत केल्यानंतरच घेतला जाईल. मात्र प्रत्यक्ष वापराच्या अनुभवावरून E20 इंधनामुळे वाहनांच्या कामगिरीवर कोणताही व्यापक प्रतिकूल परिणाम होत असल्याचं दिसून आलेलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 2047 विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर छोट्या गोष्टींमध्ये जाती धर्माच्या भेदांमध्ये अडकून चालणार नाही, तर एकत्र चालायचा मंत्र अधिकारायला हवा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वरळीत आज त्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारक फासावर गेले, सैनिकांनी सीमेवर मरण पत्करलं, भारतवासियांनी मोठा संघर्ष केला, तो तिरंगा आकाशात चंद्रसूर्य असेपर्यंत खाली उतरणार नाही, असं ते यावेळी म्हणाले.
1: आज जरी तिरंगा यात्रा आपण काढत असलो तरी तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, तिरंग्याचा सन्मान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचं संविधान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचा स्वाभिमान तो आमच्या मनामध्ये आहे.
0: भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्यासह इतर जण यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती P.S. नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या होत्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी भ्रष्टाचार विरोधी विशेष न्यायालयानं 24 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींची त्यांच्या पोलीस कोठडीच्या काळात स्वतंत्र चौकशी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर चिंताजनक प्रकृती असलेल्या एका विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरनं नागपूरला हलवण्यात आलं आहे. इतर 2 जणींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून अन्य 15 जणींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच जखमी विद्यार्थिनींच्या उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. अमेरिका जोपर्यंत इराणविरुद्धची नौदलाची नाकेबंदी हटवत नाही तोपर्यंत होर्मुझची समुद्रधुनी खुली होणार नाही, असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकेकी यांनी आज स्पष्ट केलं. अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरोधात केलेल्या लष्करी कारवाईमुळं ही समुद्रधुनी बंद करण्यात आली होती आणि आता हे दोन्ही देश इराणवर काय अटी लादतात यावर ती पुन्हा उघडणार की नाही हे अवलंबून आहे, असं त्यांनी तेहरान इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. इराण आणि ओमान यांच्यात एका जलमार्गासाठी सुरू असलेली चर्चा हा द्विपक्षीय विषय आहे, असंही ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तब्बल 86,000 कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्यात वेतन उद्या 11 ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज दिली. दर महिन्याच्या 7 तारखेला अदा होणारं या कर्मचाऱ्यांचं वेतन प्रशासकीय दिरंगाई आणि सलग आलेल्या

सुट्ट्यांमुळं यंदा काहीसं लांबलं. त्यामुळं सरनाईक यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून थेट वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार संवाद साधला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रतिपूर्ती रकमेबाबतचा शासन निर्णय आज प्राप्त झाला असून उद्या वेतन जमा होणार आहे. यापुढं वेतन अदा करण्यात कोणत्याही प्रकारचा विलंब होता कामा नये अशा स्पष्ट सूचना सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज विधानसभेला घेराव घातला. बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी पाण्याचे फवारे, लाठीमार, अश्रुधुराच्या नळकडण्याचा वापर केल्यानं तणाव निर्माण झाला. काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर बळाचा वापर झाल्याचा दावा पोलिसांनी केला. विद्यार्थ्यांनी शांतता राखावी असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकाराची चौकशी CBI मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. दरम्यान झारखंड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष यल खेंगटे यांनाही अटक करण्यात आली आहे. पश्चिम कोलंबिया आणि इक्वादोरला आज 7.4 रिक्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचं केंद्र शान होजे देल पलमार इथं भूगर्भात 66 मैल खोल असल्याचं कोलंबिया आणि अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागानं सांगितलं आहे. या भूकंपात अनेकजण जखमी झाल्याची आणि इमारतीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती चोकोचे गव्हर्नर नुबिया कोर्डोबा यांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 24 ऑगस्टपर्यंत वाढ. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या या प्रसारणात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मंगळवार, दिनांक 11 ऑगस्ट 2026.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार, सुप्रभात. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा वंदन कार्यक्रम घेऊन आपल्यासोबत मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात कार्यक्रम वंदन आणि अथर्व शीर्षाने आपण आपल्या या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. नेहमीप्रमाणेच वळणार आहोत आपली जी मालिका आपण सुरू केली आहे ज्यामध्ये आपण अशा नदीबद्दल बोलत असतो जिला प्राचीन असा संदर्भ आहे. आज ज्या नदीबद्दल मी बोलणार आहे ती आहे बियास नदी. बियास आपण भूगोलामध्ये शिकलेले असतो पण ज्यावेळेला लक्षात येतं आपल्याला की बियास हा अपभ्रंश आहे व्यास नदी हिचा, तर मग लगेच सगळा एकूणच बघण्याचा दृष्टिकोन पटकन बदलून जातो. आपल्याकडे वायव्य भारतातली ही नदी हिमाचल आणि पंजाब या राज्यांमधनं वाहते आणि पंजाबमधल्या ज्या पाच प्रमुख नद्या आहेत त्यातली सगळ्यात लहान म्हणून बियासला ओळखलं जातं. ऋग्वेदामध्ये या नदीला विपाश असं म्हटलंय ज्याचा अर्थ मुक्त असा होतो. नंतर संस्कृत ग्रंथांमध्ये तिला विपाशा असं म्हटलेलं आहे. तर अग्रिक क्रिया असाही तिचा उल्लेख झालेला दिसतो. आख्यायिका बऱ्याच साऱ्या आहेत या नदीशी जोडलेल्या. भारतीय महाकाव्य महाभारताचे लेखक वेदव्यास हे बियास नदीचे नामकरण करते.

आहेत असं म्हटलं जातं. आणि असंही म्हटलं जातं की त्यांनी बियासकुंड नावाच्या उगम सरोवरातनं ही नदी निर्माण केली. इतर ज्या आख्यायिका आहेत त्यासुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला सांगतात. आणि केवळ पुराणामध्ये नाही तर ऐतिहासिकदृष्ट्यासुद्धा ही नदी खूप महत्त्वाची ठरलेली दिसते. बियास अर्थातच व्यास नदी. बोलूया आपण.

ऋषी नावाने ओळखलं जायचं. व्यासांचे पणजोबा ऋषी वसिष्ठ यांनी आपल्या आपल्याला स्वतःचं म्हणजे पूर्णपणे आत्म्याचं एक प्रकारे बलिदान देण्यासाठी असं म्हणूया, नदीवरीलच्या एका उंच टेकडीवरून या नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. स्वतःला बुडवून घेण्यासाठी त्यांनी अनेक दोऱ्यांनी स्वतःला बांधलं होतं, पण नदीनं वाळूचं पात्र बनून आपलं रूप बदललं आणि वसिष्ठांना वाचवलं. आता या प्रवासात त्या दोऱ्या तुटल्या म्हणून वसिष्ठांनी नदीला विपशा असं नाव दिलं, याचा अर्थ पाश तोडणारी अशा अर्थाने. आता वास्तविक ही आख्यायिका बघत असताना, खरं तर विपाश म्हणत असताना, दोरी म्हणत असताना आपल्याकडे जो सतत उल्लेख आपल्याकडे भारतीय अध्यात्मात झालेला दिसतो तो म्हणजे इहलोकाचा संबंध संपवणं, सगळे पाश तोडणं, मोक्षदायिनी या अर्थाने तो असावा असं अधिकतर वाटतं. तर ही जी घटना आहे त्या घटनेमुळे या ऋषींनी नदीच्या जवळच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि काही वर्ष तिथं वास्तव्य केलं. त्यामुळे तिथं एक गाव आहे जे वसिष्ठ या नावानेच ओळखलं जातं. आजही त्या गावात वसिष्ठ ब्रह्मऋषींचं मंदिर आढळून येतं. तर हा एक अत्यंत महत्त्वाचा पौराणिक संदर्भ या नदीला आहे. आणि जो मी ऐतिहासिक संदर्भ म्हणाले, तर इसवी सन पूर्व 326 अलेक्झांडर द ग्रेट सिकंदर, तर त्याची विजयाची सगळ्यात पूर्वेकडची सीमा म्हणजे ही नदी होती असं म्हटलं जातं. अलेक्झांडरच्या भारतस्वारीमध्ये समस्या निर्माण करणाऱ्या ज्या अनेक गोष्टी होत्या त्यापैकी एक ही ब्यास नदी होती आणि इथंच त्याच्या सैन्यानं बंड केलं. पुढे पूर्वेकडे अधिक पूर्वेकडे जायला त्याने नकार दिला. मग अलेक्झांडर 3 आपल्या तंबूत बंद राहिला आणि त्याचं बंड ह्या सैनिकांचं थांबलं नाही म्हणून त्याने हार मानली आणि आपल्या मोहिमेची मर्यादा आणि गौरव हे दाखवण्यासाठी 12 भव्य वेदी उभारल्या त्या याच नदीच्या काठी. आत्ता सध्या या वेदी कुठंही आढळत नाहीत किंवा त्यांचा संदर्भ असला तरीसुद्धा प्रत्यक्ष त्यांच्या खाणाखुणा दिसत नाहीत, पण हे सगळं या बियास नदीच्याच काठी घडलं. त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्यासुद्धा म्हणजे त्या नदीचं स्वरूपच असं असावं की जेणेकरून ती पार करणं किंवा तिला ओलांडणं हे सैनिकांना इतकं जिकिरीचं झालं की तिथे बंड झालं. त्यामुळे पौराणिक आणि ऐतिहासिक दोन्ही दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी हिमाचल पंजाबमधली ही नदी बियास अर्थातच व्यास नदीबद्दल आपण जाणून घेतलं वंदन कार्यक्रमाच्या निमित्ताने, जो आपण ऐकत आहात 107.1 MHz वर.

FM रेनबो वंदन कार्यक्रम आणि आपण बियास अर्थात व्यास नदीबद्दल बोलतोय. तर ह्या ज्या आख्यायिका आहेत, पहिली आख्यायिका असं सांगते की वेद व्यासांच्या आधी विपशा या नदीला सरस्वती

नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.

आशा भोसले यांच्या स्वरात आपण ही रचना ऐकलीत वंदन कार्यक्रमामध्ये. मंडळी, आपल्याकडे आपण एक अजून एक मालिका सुरू केली होती ज्यामध्ये आपण काही शब्दांचा मूळ अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तर यामध्ये या मालिकेच्या अंतर्गत आपल्याला एक शब्द आला होता, तो शब्द होता मुहूर्त. आपल्या श्रोत्यांनीच पाठवला होता की मुहूर्त या शब्दाचा नेमका अर्थ काय बरं सांगता येईल. मुहूर्त त्यामध्ये संस्कृतमधला मुहू म्हणजे क्षण किंवा तत्काळ, आणि ऋत म्हणजे नियम किंवा प्राकृतिक व्यवस्था. त्यातून मुहूर्त म्हणजे मुहूर्त हा दोन या शब्दांच्या संयोगातनं तयार झालेला शब्द आहे. आणि ऋग्वेदा